आकाशवाणी पणजी सवारा 5 मिनटां जाल्लीं आसात. जाणून घेवया आयच्या कार्यावळीची रुपरेषा. कार्यावळीची रुपरेषा सांगून जाल्या उपरांत सवारा 10 मिनटांचेर आयकुपाक रावात पुष्पांजली. भक्ती संगीताचो आस्वाद ह्या कार्यावळीत घेवया. उपरांत सवारा 32 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आजच्या कार्यावळीत उस्ताद मुस्ताक हुसेन खां हांचे गायन आयकुपाक मेळटले. सात वरां 10 मिनटांचेर नमस्कार गोवा.

कातारां 8 वरां 15 मिनटांचेर जाल्यार 9 वरां 5 मिनटांचेर कार्यावळी सदाबहार. मराठी गीतांची कार्यावळ 10 वरां 10 मिनटांचेर. कोकणी गीतांचो आस्वाद घेऊयात 11 वरां 5 मिनटांचेर. दनपारच्या 12 वरां 5 मिनटांचेर कार्यावळ अस्तुरी. फोन इन अस्तुरी कार्यावळीत आयचो विषय पालकत्व. मुखेल सोयरी शिक्षिका लेखिका अदिती बर्वे आणि सादरीकरण चारुशिल्या देसाय हांचे. एक वरां 5 मिनटांचेर कातारां, 2 वरांचेर मराठी संगीत. अडेच वरां सावन कार्यावळी पश्चिमी संगीताच्यो. 2 वरां 32 मिनटांचेर ज्यूक बॉक्स. 3 वरांचेर आरजेस चॉईस. 4 वरां 5 मिनटांचेर डान्स हिट्स. 5 वरां 10 मिनटांचेर कार्यावळ इन टॉप गियर. 5 वरां 35 मिनटांचेर मराठी गीतांची कार्यावळ. 6 वरां 5 मिनटांचेर कार्यावळ रेनबो सांज. आणि आयच्या रेनबो सांज कार्यावळीत संवादात्मक चर्चा आसतली. आयचो विषय खारफुटीत वाडटी कचऱ्याची समस्या. आणि हो संवाद आसतलो मिस तलुआ डिसिल्वा हांचे कडेन. सात वरां 10 मिनटांचेर फोन इन चित्ररंजन. आठ वरांचेर कार्यावळ कातारांची. 8:30 वरांचेर सदाबहार. 9 वरांचेर प्रायोजित कार्यावळ पिलर ऑफ फायर. 9:30 वरांचेर वेस्टर्न म्युझिक व्हॉट्स हॉट. 10 वरां 5 मिनटांचेर फोन इन कार्यावळ आसतली. आणि रातच्या 11 वरां 10 मिनटांचेर कार्यावळ द फील गुड आर. तर ही आशिल्ली रुपरेषा आज आमच्या एफ एम रेनबो सेवेत वितरावलेल्या मुखेल अशा कार्यावळींची. आमच्यो कार्यावळी तुम्ही सकाळच्या 6 वरां ते रातच्या 12 वरां मेरेन ऐकू येता. ऐकत राहत 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो स्टेशन ऑफ द नेशन.

0: आकाशवाणी पणजी 11:10 आणि 10 सेकंद जाल्ले आसात. लाव घेऊया भक्ती संगीताचो.
1: मेरठच्या राजा रतन सिंहाची मीरा धू. उदयपूरचो राजा जोधराज हाजी ती पतीन. मीरचो कालखंड 15व्या शेकड्यांतलो. संत तुळशीदासाची ती समकालीन. योगी रैदास हे तिचे गुरु. घोवाच्या मरणा उपरांत कृष्णाच्या भक्तीरसात पुराय रीतीन स्वतः झंझळावून काढपी मीरेची ही झाली इतिहासिक पानातली तट्ट सुकी वळख.

पण खरी मीरा तर हाज्या सगळ्या पलतडची. एक वैराग्य रूपी धगधगती चंदनी बिबूत कशी. मीरेची याद आमच्या मनाच्या एका सुवासिक कोनशाक मंद मंद जळपी उजवात कशी जळत असता. आमच्या हरेकाच्या मनात मीरा असताच असता. आम्ही हरेक जण जिणेच्या खंच्या तरी एका अनवळखी पाण्याचे मीरा असता.

हे देवा परमेश्वरा, आमची या जिवितांतलो दर एक खीण, दर एक दीस तुज्याच आशिर्वादान सुंदर जाता. तुजो आशिर्वाद सदां काळ आमच्या फाटीर आसुनी.

0: या देशभक्ती गीतान आयची ही पुष्पांजली कार्यावळ हांगा सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफएम रेनबो चॅनल 12:30 जाल्ली आसात. कोंकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान आयकूंक दितात.
1: नमस्कार, हांव अक्षता. युएसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी महाराष्ट्रांत वणटी कोसळपाच्या घडणुकेंत कांय जाणांक मरण आयिल्ल्यान दुख्ख उक्तायलां. भारत भूतान संबंध आनीक घटमूट करपाचो मुखेल हेत घेवन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांच्या फुडारपणाखाला उच्च पांवड्यावेले भारतीय संसदीय शिष्टमंडळ आयसान भूतानाक भेट दितले. आंतरराष्ट्रीय नर्स दिसाच्या फाटभुंयेर गोंयची रक्षा पर्वतकर हिका बरी

कामगिरी केल्ले खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या हस्तुकी नॅशनल फ्लॉरन्स नायटिंगेल अवॉर्ड 2026 फावो जाला. आंतरराष्ट्रीय शेतकी उदरगत निधी हांच्या वांगडा भागीदारी करून सरकारान 2026-33 काळा खातीर नवी 8 वर्सांची देश रणनीती संद कार्यावळ सुरू केली. अस्तंत आशियांतल्या संकश्टाक लागून उर्जा पुरवण खंडीत जाल्ल्याचे सरकारान लोकांचेर उण्यात उणो भार घालून हाताळ्या आणि देशी उत्पादन 36,000 ते 54,000 मेट्रीक टन मेरेन वाढला असे केंद्रीय पेट्रोलियम आणि सैमिक वायुमंत्री हरदीप सिंग पुरी हांनी सांगला. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी हिमंता बिस्वा सर्मा हांनी सलग दुसरे फावट आसामाच्या मुख्यमंत्री पदाचो सोपूत घेतलो. आसामाचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि हेर मंत्र्यांक मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांनी गुवाहाटींत सोपूतविधीक हाजेरी लावून परबी भेटयली.

105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो 12:32 चालल्या. सात ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत तुमका सगळ्यांक माहे मोगाचो येवकार. कार्यावळीत आज ऐकूया उस्ताद मुस्ताक हुसेन खां हांचे गायन. आपल्या गायनात सुरवेक ते सादर करतात राग गांधारी.

आकाशवाणी पणजी मोगळे पेनो काय तांत्रिक कारणाक लागून तुमच्या श्रवणात खंड पडलो ताका लागून हांवें दिलगीर आसात. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल तुम्ही ऐकतात कार्यावळ हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची. उस्ताद मुस्ताक हुसेन खां हांचे गायन आमी आयकतात. तांच्या गायनात आयकुया टप्पा काफी.

शास्त्रीय संगीताची कार्यावळी आम्ही ऐकत आली उस्ताद मुस्ताक हुसेन खां हांच्या गायनात आम्ही ऐकलो टप्पा काफी. इतल्यान ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगाच सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. मुखावेल्यो कार्यावळी कांय खिणातच.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी।

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीने ओळख करून देऊपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज।

0: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचो यत्न करूंक जाय.
0: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्म गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
2: कलात्म गोय.

0: आमची सांज आनिकूय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर. हॅलो गोंयकारा, 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो गोंयकारा.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफएम रेनबो चॅनल. दनपारच्या 12:05 आज फोन इन कस्तुरी कार्यावळीचो विषय आसा पालकत्व. मुखेल सोयरी शिक्षिका लेखिका अदिती बर्वे आनी सादरीकरण चारुशिला दासाय हांचे. बरोबर 7:05 आयकुपाक रावात इंग्लिशीतल्यान खबरो आमी सक्षिबीत करतात आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान. ताच्या उपरांत आमी मेळटली परत 7:10 नमस्कार गोवा कार्यावळींत.

0: भारताचे पाचवे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद हांची आज जयंती. त्यानिमित्तान ऐकूया त्यांचे विचार.
1: प्रकाश हो सत्य रूपी तो दिका दाखयता असे असतनाय काळखाची हरवणी करूया, कित्याक तर ताकाच लागून आमका मळब हे परजळीत असता हे कळटा.

13 मे दिनविशेष. आयचो हो दीस कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. 13 मे हे दिसा 1925 वर्सा दलित साहित्याचे समीक्षक डॉ भालचंद्र दिनकर फडके हांचो जल्म जाल्लो. डॉ भालचंद्र दिनकर फडके हे मराठीतले नामनेचे समीक्षक. समीक्षेवेली तांची पुस्तकां प्रसिद्ध आसात. कथाकार खानोलकर, दलित साहित्य, वेदना आणि विद्रोह, मराठी लेखिका, चिंता आणि चिंतन असे काय प्रसिद्ध अशी पुस्तकां तांची प्रकाशित असा. आणि म्हणूनच समीक्षक असो मान तांका मेळा. दलित साहित्याचेर ताणी केल्ली समीक्षा ही समीक्षेचो एक बरो प्रकार म्हणून मानतात. स्वतंत्र भारतात संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले ते आयचे दिसा 13 मे 1952 हे दिसा. तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद हांका भारतरत्न हो पुरस्कार दिलो तो दीस आयचो 13 मे 1962 हे दिसा. डॉ राजेंद्र प्रसाद हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक थोर नेते, तशेंच भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती. भारत सरकारान 1962 वर्सा भारतरत्न हो सर्वश्रेष्ठ नागरी पुरस्कार दिवन तांचो भोवमान केला. मलेरिया ह्या दुयेंसाचे जंतू सोदपी सर रॉनाल्ड रॉस हांचो जल्माचो दीस आयचो 1857 वर्सांतलो. अशें म्हणटात शास्त्र हो मनशाचो तिसरो दोळो अशें मानतात. ताचो उपयोग मनशाच्या कल्याणा खातीर करपी आणि त्याच ध्येयान आपली पुराय जीण वेचपी सर रॉनाल्ड रॉस हांचो जल्माचो दीस आयचो 13 मे 1857 वर्सांतलो. तांचो जल्म भारतांत जालो. मद्रास हांगा सिव्हील सर्जन म्हणून काम करतना मलेरियाच्या जंतूचो सोद तांकां लागलो. जळारांपासून मलेरिया हो रोग पसरता हाचें संशोधन तांणी केलें. एनाफिलीस ह्या जातीच्या जळारांपासून मलेरियाचे जंतू मनशाच्या शरीरांत प्रवेश करता. हो सोद तांणी लायलो 1902 वर्सा आणि ताचे खातीरच वैद्यक शास्त्राचो नोबेल पुरस्कार तांकां फावो जालो. मलेरिया सारख्या साथीच्या रोगांच्या निर्मुलना खातीर तांचो हो सोद उपयोगाचो थारलो. सर रॉनाल्ड रॉस हे सायन्स प्रोग्रेस तशेंच एनल्स ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन ह्या दिसाळ्यांचे संपादक आशिल्ले. आयज तांचो जल्माचो दीस. सोज समजके ह्या भारतीय कुटुंब नियोजन संस्थेच्या निर्मितील कुटुंब कल्याण ह्या विशयाचेर सर्वोत्तम चित्रपटाचो राष्ट्रीय पुरस्कार फावो जालो तो दीस आयचो 13 मे 1996 वर्सांतलो. तर भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिणे विश्व सुंदरी हो किताब जिखलो तोय दीस आयचोच 13 मे 2000 वर्सांतलो. भारतीय साहित्य लेखक आर के नारायण हांचो आयज स्मृती दीस. आर के नारायण हांचे पुराय नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी. स्वामी अँड फ्रेंड्स ही तांची पहिली

0: ही कादंबरी. ताचे उपरांत द बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, द इंग्लीश टिचर, वेटिंग फॉर द महात्मा, द गायड, मॅन इटर ऑफ मालगुडी, द वेंडॉर ऑफ स्वीट्स अश्यो असंख्य कादंबऱ्यो तांणी बरयल्यो. तांच्या विचारांतलें मालगुडी हें एक दक्षिण भारतीय गांव, तेच फाटभुंयेर तांणी आपल्या कथा कादंबऱ्यांक जिवी केली. तांची बरोवपाची शैली आनी विनोद करपाची शैली हांची तुलना नामनेचे रशियन लेखक आतोन चेखव हांचे कडेन करतात. तांचे लिखाण, तांची बरपावळ जगांतल्या अनेक भासांनी भाषांतरीत जाल्या. तांच्या नांवार अनेक राष्ट्रीय तशेंच आंतरराष्ट्रीय पुरस्कार आसात. तर आयज तांचो स्मृती दीस. ह्यो आनी अश्यो अनेक खास गजाली नोंद करता आयचो हो दीस 13 मे.
1: दिन विशेष.

ऐक खास अशी घडामोडी आम्ही जाणून घेतली होती दिनविशेष सेगमेंटातल्या 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो कर्यावळ असा. नमस्कार गोवा.

प्रसन्न प्रभू तेंडुलकर हांचो स्वर या गीताक आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफएम रेनबो चॅनल तुम्ही ऐकतात कार्यावळ नमस्कार गोवा बरोबर 7:25 मिनटांचेर आयकुपाक रावात कोंकणीतल्यान खबरो आमच्या स्टुडिओतल्यान.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. आंतरराष्ट्रीय नर्स दिसाच्या फाटभुंयेर गोंयची रक्षा पर्वतकार हिका बरी कामगिरी केल्ले खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या हस्तुकी नॅशनल फ्लॉरन्स नायटिंगेल अवॉर्ड 2026 फावो जाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मंगळारा आंतरराष्ट्रीय नर्सी दिसा निमतान राष्ट्रपती भवनांत जाल्ल्या सुवाळ्यांत नामनेच्या नर्सिंग कर्मचाऱ्यांक राष्ट्रीय फ्लॉरन्स नायटिंगेल पुरस्कार 2026 भेटयलें.

सैमीक म्हत्व वळखून हे थळ उत्तर प्रदेश राज्याच्या रामसर यादीत जोडून उत्तर प्रदेशात आता वट्ट 12 रामसर थळां जाल्यात आनी ओलसाणीच्या वाठाराच्या संवर्धनात ते मुखेल राज्य ठरता. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ. नमस्कार गोवा.

छान हंसा आवाज आम्ही ऐकलो. माफ करा, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातले हे गीत. आकाशवाणी पणजे केंद्राचं FM रेनबो चॅनल तुम्ही ऐकतात कार्यावळ नमस्कार गोवा. मग एक बेनो, उत्तर प्रदेशातल्या अलीगढ हंगाच्या शेखा झील या अभयारण्याक भारताचे 99वे रामसर स्थळ म्हणून मान्यताय मेळ्या, आणि ताचे ही ताका वळख मेळ्या ताचे

सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांचो जोडस्वर. मोगळेकपणो भारत देश स्वतंत्र जावन मुखेल आव्हान आमचे मुखार आशिल्ले ते देशाची मुखावेली तासा सांबाळपाची आणि आमच्या संविधान तयार करप्यांनी देशाक जाय तशी वेगवेगळी आंगा देऊन देशात लोकशाय टिकोवपाचो पुरेपूर यत्न केला. ताचोच एक महत्वाचा भाग म्हणजे राज्यसभा. आयसच तो दीस 1952 वर्षातलो ज्या दिसा पहिली राज्यसभेची बसका झाली. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे राज्यसभेचे पहिले अध्यक्ष. त्यांना राज्यसभेक काउन्सिल ऑफ स्टेट्स असे म्हणताले आणि 1954 वर्षा राज्यसभा असे त्याचे नाव झाले. 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो ऐकत राहत आमचा हॉट चॅनल. या खिणाक ऐकूया उदित नारायण हांचा स्वर या गीता खातीर. उदित नारायण आणि अलका याग्निक हांचा जोड स्वर.

चाहता है, दिल चाहता है। फिल्म आखती रहे गीत शंकर महादेवन हांचं स्वर 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो मंगळाक पेन या गीता सांगतात। हा अंजली तुमचं या कार्यावळीतल्या निरोप घेता, तुमचं दीस बरं वचू आणि स्वतःची काळजी घेयात, कारण वत वाटता, गरमी वाटता, स्वतःची काळजी घेयात, जाता तितलें उदक पिवन आणि दनपारचे वेळ भायर वचपाचे टाळात, आणि ऐकत रावत आमचं हो चॅनल 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो। देव बरें करून।

फिल्मिक्स आनी शॅरॉन गायताली नुस्तेकान. कातारांची कार्यावळ मुखार ऐकुया. सॅबी गायतात दुडवांक लागून.

हो काय त्याच सुकण्यान सोयरीक मोडली. म्हाका एक म्हयनो बरोबर 8:40 आयकुपाक रावात. कोंकणींतल्यान राष्ट्रीय खबरो आयकुपाक दितात आमच्या स्टुडिओंतल्यान. आमी मेळटली परत 8:50 कातरांच्याच कार्यावळींत.

आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. कथीत नीट पेपर फुटी प्रकरणांत सीबीआयन केस नोंद केल्या. वेगवेगळ्या राज्यांतल्यान जायत्या दुबावितांक ताब्यांत घेतल्यात. तामिळनाडून एआयएडीएमके पक्ष फुटलो. 30 आमदारांचो व्हड गट विजय हांचे टीव्हीके सरकाराक तेको दितलो. आज भोवमत चाचणी. भारतान फायच्या 2 दिसांची ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बसका जातली. भारतान ह्या वर्सा नैऋत्य मॉन्सून ह्या सप्तकांत पावपाक शकता. आयपीएल क्रिकेट सर्तीन आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू कोलकाता नायट रायडर्सात खेळटलो. आता पुराय खबरो. सीबीआय म्हणजेच केंद्रीय तपास ब्युरोन नीट यूजी 2026 परिक्षेन जाल्ल्या कथीत पेपर फुटी प्रकरणात केस नोंद केल्या. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागान दिल्ल्या लेखी कागाळीचेर आधारून संस्थेन ही केस नोंद केल्या. ह्या प्रकरणाची चौकशी करपा खातीर सीबीआयचे खाशेले पंगड स्थापन केल्यात आनी तांकां वेगवेगळ्या सुवातांचेर धाडल्यात अशें सीबीआयन सांगलां. नॅशनल टेस्टिंग एजन्सीन एनटीएन ह्या म्हयन्याच्या 3 तारखेक नीट यूजी 2026 परिक्षा घेतिल्ली. ह्या प्रकरणात राजस्थान पुलीस स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपान एसओजीन आतां मेरेन 15 जणांक ताब्यांत घेतल्यात. ह्या पयली मायाच्या 7 वेळ राजस्थान पुलीस एसओजीन देहरादूनांतल्यान 5 जणांक अटक केल्ली. तातूंत सिकर हांगाचो करियर समुपदेशक राकेश कुमाराचो आस्पाव आशिल्लो. नवी दिल्ली नीट परिक्षा रद्द करपा विशीं जाल्ल्या पत्रकार परिशदेंत उलयतना एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग हांणी सांगलें, ह्या पेपर फुटी प्रकरणांत ज्या कोणाचो आस्पाव आसा तांकां धरतले आनी देन धाडटले. तांणी सांगलें, एनटीए विद्यार्थ्यां खातीर परत परिक्षा घेतली आनी ती पारदर्शक रितीन जातली. तशेंच हे परत परिक्षे खातीर खंयचेच अतिरिक्त शुल्क घेवचे ना. जोझफ विजय हांच्या फुडारपणाखालच्या नव्यान वेचून आयिल्ल्या टीव्हीके सरकाराच्या आज जावपा आशिल्ल्या विश्वासमतापयली तामिळनाडूंतली राजकीय परिस्थिती नाट्यमय जाल्या.

0: कराराक समर्थन दिवपाच्या विषयाचेर ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळगम म्हळ्यार एआयएडीएमके पक्षाचे दोन फाटे जाल्यात. आदले मुखेलमंत्रीन पक्षाचे सरचिटणीस एटपाडी के पलनीस्वामी हांच्या गटान पक्षाच्या आमदारांक टीव्हीके सरकाराक समर्थन करू नका अशे आदेश दिल्यात. पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करपी खंयच्याय आमदाराक पक्षांतल्यान काडून उडयतले अशी शिटकावणी पक्षाचे वरिष्ठ फुडारी एग्री कृष्णमुर्ती हांणी दिल्या. मजगतीं 30 आमदारांचो तेंको आशिल्ल्याचो दावो करपी एका गटान एसपी वेलुमनी हांची एआयएडीएमके विधीमंडळ पक्ष फुडारी निवड केल्या. आदले मंत्री सी व्ही षणमुगम हांच्या घरा जाल्ल्या बसके उपरांत ह्या गटाच्या फुडाऱ्यांनी पत्रकारांची भेट घेतली. हो गट विश्वास मता वेळार टीव्हीके सरकाराक तेंको दितलो अशें षणमुगम हांणी जाहीर केलें. तशेंच आपल्या पक्षांतल्यान काडून उडयल्ल्या अम्मा मक्कल मुनेत्र कळगमचे एकलेच आमदार एस कामराज हांचोय तेंको सरकाराक मेळ्ळा. तामिळनाडूचे मुखेलमंत्री जोसफ विजय हांणी राज्य सरकारांतल्या आयएएस अधिकाऱ्यांची फेरबदल केल्या. तातूंत आदले मुखेल सचीव एन मुरुगानंदन आनी अर्थ सचीव टी उदयचंद्रन हांचो आस्पाव आसा. मुखेलमंत्री कार्यालयान ज्योतिशी रिक्की राधन पंडित हांची ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी आनी राजकीय शाखा सचीव म्हण केल्ल्या नेमणुकेक लागून मित्र पक्षांनी टिका केल्या. काँग्रेस खासदार शशिकांत सेंथिल आनी ज्योतिमणी हांणी ह्या नेमणुकेचेर प्रश्नचिन्न उपस्थित केल्या. जाल्यार सीपीआयएम राज्य सचीव पी षणमुगम हांणी सांगले हो निर्णय विज्ञानीक विचारसरणीक उर्पा दिवपाच्या सरकाराच्या जापसालदारकेच्या आड आसा. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हांच्या फुडारपणाखाला आयच्यान उंचेले पावण्यावेले भारतीय संसदीय शिष्टमंडळ भूटानाक भेट दितले. 51 वांगड्यांच्या या शिष्टमंडळान राज्यसभा आनी लोकसभेचे खासदार तशेंच परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आसात. भारत भूटान संबंद आनीक घटमूट करप हो ह्या भोंवडेचो मुखेल हेतू आसा. हे प्रतिनिधीमंडळ भूतान भारत संबंधाच्या वेगवेगळ्या आंगांचेर आनी दोनूय शेजारी देशांमधले सहकार्य वाडोवपाच्या उपायांचेर चर्चा करतले अशी अपेक्षा आसा. ह्या भोंवडेंत प्रतिनिधीमंडळ भूतानचे राजा आनी भूतानचे प्रधानमंत्री हांची भेट घेतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वयल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटीन. तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटीन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: भारतांत ह्या म्हयन्याच्या 14 आनी 15 ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बसका जातली. हे बसकेची येजमानकी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर चलयतले. काल नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दितना परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सांगले ब्रिक्साचे परराष्ट्र मंत्री तशेंच सदस्य आनी भागीदार देशांच्या शिष्टमंडळांचे मुखेली ह्या बसकेन वांटो घेतले. हे प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतले अशें तांणी मुखार सांगले. ह्या बसकेन ब्रिक्स वांगडी देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या संवसारीक आनी प्रादेशिक मुद्द्यांचेर विचार विनिमय करतले अशें जयस्वाल हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या भोंवडेविशी उलयतना जयस्वाल हांणी म्हळे ह्या भोंवडेंत उर्जा सुरक्षाचेर चर्चा जातली. ऑपरेशन सिंदूर वेळार चीनान पाकिस्तानाक फाटबळ दिल्ल्याच्या खबराविशी विचारिल्ल्या एका प्रश्नाक जाप दितना जयस्वाल हांणी सांगले ह्यो खबरो पयली सावन ज्ञात आशिल्ल्या गजालींक पुष्टी दितात. तांणी सांगले पेलगामांत जाल्ल्या दहशतवादी हल्ल्यांक ऑपरेशन सिंदूर हे एक अचूक नेमस्त आनी योग्य रितीन दिल्ले प्रत्युत्तर आशिल्ले. नेपाळाकडे भारताच्या संबंधाविशी उलयतना जयस्वाल हांणी म्हळे आता दोनूय देश आपली भागीदारी आनीक खोल करपा खातीर लागींच्यान वावुरतात. सरकारान वर्सुकी सकल देशी उत्पादन म्हणजे जीडीपीचे तात्पुरते अदमास आनी चौथ्या तिमाहीच्या जीडीपीचे अदमास जाहीर करपाची तारीख बदलून माय महिन्याच्या निमाण्या कामाच्या दिसा बदला आता दरेक वर्सा जुनाच्या 7 अशी थारायल्या. जर जुनाच्या 7 फेर्याद आसत तर हे तात्पुरते अदमास ताच्या आदल्या कामकाजाचे दिसा जाहीर करतले अशें सांख्यिकी आनी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयान सांगले.

राष्ट्रीय लेखा सांख्यिकीच्या सल्लागार समितीकडे योग्य विचार विनिमय केल्या उपरांतूच उजवाडावपाच्या वेळापत्रकांत हो बदल केला. कैलाश मानसरोवर यात्रा 2026 खातीर नोंदणी बेगीनूच बंद जावपाची आसा अशें परराष्ट्र मंत्रालयान सांगलें. सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टान मंत्रालयान इच्छूक उमेदवारांक ह्या म्हयन्याच्या 19 मे रादी यात्रे खातीर अर्ज करपाक सांगला. भारतान ह्या वर्सा नैऋत्य मॉन्सून ह्या सप्तकांत पावपाक शकता. हवामान खात्याप्रमाण नैऋत्य मॉन्सून येवपा खातीरची परिस्थिती अनुकूल आसा. ह्या आठवड्याच्या शेवटाक दक्षिण बंगालचो उपसागर, अंदमान समुद्र, अंदमान निकोबार जुव्याच्या कांय वाठारांनी मॉन्सून पावपाक शकता. हवामान खात्यान म्हायती दिल्या की दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागराचेर तयार जाल्लो उण्या दाबाचो पट्टो काल लेगीत थंयच आशिल्लो आनी ताचे संबंदीत चक्रीय वाऱ्याची स्थिती सरासरी समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंची मेरेन विस्तारलेली. हवामान खात्याप्रमाण दर वर्सा नैऋत्य मॉन्सून चड करून जुनाच्या 1 वेर सुमाराक केरळांत पावता. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती अहमदाबादांत जाल्ल्या खेळांत गुजरात टायटन्सान सनरायझर्स हैदराबादाचेर 82 धावड्यांनी जैत मेळयले. ह्या जैता बरोबरूच गुजरात टायटन्सान पयली सुवात मेळयली. आज रायपुरान रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू कोलकाता नायट रायडर्सा खेळटले. हो खेळ सांजवेळ 7:30 वरांचेर सुरू जातलो. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीन तात्पुरत्या कराराचेर एम्पॅनलमेंटा खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची, कोंकणी भाशेचे बरें गिन्यान आसचे, तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी थारायली फी भरची आनी ताजी पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोवा 403001 हांगा सादर करचो. निवड प्रक्रिया, लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा 2 पांवड्यार जातली. मायाच्या 17 वेर मेरेन अर्ज करपाक मेळटा. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. कथीत नीट पेपर फुटी प्रकरणात CBI केस नोंद केल्या. वेगवेगळ्या राज्यांतल्यान जायत्या दुबावितांक ताब्यान घेतल्यात. तामिळनाडून AIADMK पक्ष फुटलो. 30 आमदारांचो व्हड गट विजय हांच्या TVK सरकाराक तेको दितलो. आज भोवमत चाचणी. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.

आकाशवाणी पणजी 8:50 जाल्ली आसात. आयकुया परत कातारांची कार्यावळ. कातारांच्या कार्यावळींत ह्या खिणाक आयकुया आयवॉन गायता रोझियाना.

आणि मग नाही या कतारासांग आता खायची ही कतारांची कार्यावळ हांगा सोंपता. हांव अंजली तुमचो कतारांच्या कार्यावळींतल्यान आतां निरोप घेता. 105.4 MHz FM रेनबो कांय किणात म्हळ्यार बरोबर 9 वरांचेर आयकुपाक रावात. हिंदींतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान.

कार्यवळून खर वर्तन ऐकूया लता मंगेशकर आणि उषा माफ करात मुकेश हांचो जोडस्वर या गीता खातीर फिल्म असा रोटी कपडा और मकान.

सदाबहार गीतांची कार्यावळ. हमराज फिल्मातल्यान हे गीत महेंद्र कपूर आणि आशा भोसले हांचो जोडस्वर, संगीतकार रवी आणि गीतकार शाहीर लुधियानवी.

सरस्वती चंद्र फिल्मा खातीर हो स्वर लता मंगेशकर हांचो. कल्याणजी आनंदजी संगीतकार आणि गीतकार इंदीवर 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यवळ सदाबहार. 10:05 जायत येतात, मगळेपण 10:01 जायत येतात. कार्यवळीतले हे निमाणे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार हांच्या जोडस्वरात.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर तुम्हा सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात मराठी गीतांच्या. मराठी गीतांचा हा कार्यक्रम सुरुवात करूया सुधीर फडके यांच्या स्वरात.

देवकी पंडित यांचे स्वर आपण ऐकलेत या गीतासाठी. श्रोते हो, एकांत एकांत हा फक्त वाईट विचार येण्यासाठीच नाही आहे, तर चांगल्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी, स्वतःला स्वतःची ओळख होण्याची एकच ती वेळ म्हणजेच एकांत.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग विष्णू माय
2: तरल स्पंदन जागवणारं भावसंगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम.
1: देवा साहेबा, तू भूतनाथा, तू भूताचो पर्वत, काळी देवकी, येशीच्या देवा, मलबारी, बाबरो मार, केळ्याचा साल तुका केळा माका, कोंबड्याचा पीस तुका कोंबडो माका, उदबत्ती तुका पेडो माका. तेव्हा जमलेल्या रायतेचा कल्याण करून कोकण स्वतंत्र कर रे.

श्रोते हो, हे होतं सुंदर कोंकण. आणि आता बरोबर 11 वाजता ऐकूया हिंदीतून बातम्या, ज्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

यावेळार तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यावळ. कार्यावळीनं आता ऐकूया उल्हास बुयाव हांची ही गीतरचना सिद्धनाथ बुयाव हांच्या आवाजात.

ऐकूपेनो, या वेळार तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो सेवेवरवी सुगम संगीताची ही कार्यावळ. आयज 12:05 फोन इन अस्तुरी ह्या कार्यावळीन ऐकूंक रावात पॅरंटींग म्हळ्यारूच पालकत्व ह्या विशयाचेर शिक्षिका लेखिका आदिती बर्वे हांच्या लागीं चारुशिला देसाय हांणी सादिल्लो संवाद. तुमकांय जर कितेंय प्रश्न विचारपाचे आसा जाल्यार तुम्ही आमकां फोन करपाक शकतात आणि त्या खातीर फोन नंबर आसा 2224457 तसेच 2421285 कोड 0832. नंबर परतून एकदा सांगता 2224457 तसेच 2421285 आणि वेळ आसा 12:05 कार्यावळ अस्तुरी 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तशेंच 105.4 MHz एफ एम रेनबो सेवेवरवी तुम्ही ही कार्यावळ ऐकूंक शकतात.

सुगम संगीताची कार्यावळ पुढे वर्तना ऐकूया साधना सरगम आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात हे गीत. गीतरचना श्रीधर कामथांची आणि संगीतबद्ध केल्या अशोक पत्की यांनी.

यावेळेवर तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यफळ. आणि आता काय खिणातच बरोबर 12 वर जाऊन 5 मिनिटाची रायकुंगरावात फोन इन अस्तुरी ही कार्यफळ. आईच्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो आसात शिक्षिका लेखिका आदिती बर्वे. आणि विषय आसा पॅरेंटींग म्हणल्यारूच पालकत्व. आणि सादर करतल्यो चारुशिला देसाय. ऐकुपे न्हू, तुमकां जर कितेंय प्रश्न आसा ह्या विशयाचेर विचारपाचे जाल्यार आमचे फोन नंबर आसात 2224457, तशेंच 2421285. नंबर परतून एकदां सांगता 222457, तशेंच 2421285, कोड 0832. वेळ आसा 12 वरां जावन 5 मिनटांचो. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर, तशेंच 105.4 MHz FM रेनबो सेवेवरवीं ही कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली. कार्यावळ फोन इन अस्तुरी 12 वरां जावन 5 मिनटांचेर.

0: FM Rainbow چی ویتراونی 105.4 مگهرتز انجیر اینی دونچه 33.1 میتر مهروز 1287 کلو هرتز انجیر آکاشوانی پنجی کندرا چه مهده چنل آویلن تون کا سگیان کمائی مگا چو ایو کار دیتا ہاں چاروشیلا بودوار 12:05 چو ہوئے اینی ہی اسا لائف فون ان استوری سٹوڈیو تسات امچو مو کھیل سوئی ریو شکشکا لیکیکا ادیتی بروے پیرنٹنگ ارثات پالکتو یا وشیا چیر आम्ही त्यांच्या लगेच संवाद साधतली. तुमच्या सांगतान असा हा चारुशिला आणि आमचे फोन नंबर 0832-222-4457 तसेच 0832-242-1285. नमस्कार अदिती, आकाशवाणी परिवार आणि माझे सगळे ऐकपी तुका माय मोगाचा योगात देता.
1: नमस्ते चारू दीदी, एफ एम रेनबोच्या सगळ्या ऐकुप्यांक माझो खूप खूप मोगाचो नमस्कार.
0: अदिती बाय, तसे पळोवपाक गेल्यार तुझे आणि आकाशवाणीचे नाते हे खूप पहिलीपासूनचे. तुझो परिचय हा थोडे भीतर करून दिता, कारण परिचयाकूच खूप वेळ लागत झाल्यावर मागीर प्रश्न थंयच उरतले. ऐकपे न्हू आणि माझ्या सगळ्या भयणीनो, अदिती बर्वे गोवा युनिव्हर्सिटी तसेच पुना विद्यापीठात ताणी एम ए आणि सेटच्यो पदव्यो मेळयल्यात. एडवान्स डिप्लोमा इन बुद्धिस्ट स्टडीज आणि विपश्यना ह्या विषयाचेर त्यांचो खाशेलो अभ्यास असा. डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी मुंबय विद्यापीठातल्यान ताणी ही डिग्री मेळयल्या. शिक्षणच्या मळार आणि लिखाणाच्या मळार त्यांची आपली अशी एक खासा सुवात असा. 20 वर्सां परसूय चड त्यो ह्या शिक्षणाच्या मळार असात. पेपरांनी त्यांचे लिखाण चालू असता. गोमंतक, लोकमत, गोवन वार्ता, हेराल्ड अशा वेगवेगळ्या पेपरांचेर त्यो इंग्लिश, मराठी, हिंदी आणि कोकणीन बरयता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या कॉन्फरन्सांनी ताणी रिसर्च पेपर सादर केल्यात. वन ॲक्ट प्ले तसेच अनेक कविता तसेच पुस्तकां ताणी बरयल्या. उल्लेखनीय अश्यो अस्मी तसेच फुदासांव ओरियंट इंडिया पोर्तुगीज इन्स्टिट्यूट हाचेरूय ताणी काणयो बरयल्यात. बरोबर अदिती,
1: ट्रान्सलेशन
0: ट्रान्सलेशन केला. अनेक गोल्डन जुबली सिल्वर जी पुस्तिका काढली श्रीनिवास सिनाय धेंपो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स ताजे तुम्ही एडिटींग केला. आणि खूप असे तुमचे ह्या मळावेले कार्य हांव थोड्या भितरूच तुझी वळख करून दिता. तांचे प्रिय अहिल्या हे पत्रांचेर आधारित पुस्तक खूप गाजले आणि मला दिसतं की माझ्या सारखे अनेक ऐकूपी ते प्रिय अहिल्या ह्या पुस्तकातल्यो अनेक गजाली त्यांना याद असतल्यो. फुडे त्यांना अनेक पुरस्कार मेळ्ळे, त्या पुरस्कारांची नावं सांगत झाल्यावर आमका वेळ कमी पडतलो. आणि सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे आमचे अदिती, आमच्या आकाशवाणीवेल्यान निवेदिका आर जे, अर्थात आमच्या दोन तिनूय चॅनलांचे तुवें काम केला. माय मोगाचो येवकार अदिती बाय, सांग तुका कशें दिसले हांगा येवन?
1: कुळारां आयिल्ल्या भशेन जाले म्हाका, खूब बरें दिसले. पयली हांव वास्तूक पांयां पडले, मागीर तुमकां सगळ्यांक कॉन्सोलाक पयलीच्या यादी सामक्यो दाटून आयल्यो मनान म्हाज्या.
0: सो अदिती, तुवें जेन्ना आपूण कुळारां आयलें म्हळें तेन्नाच सगळें आयलें. कुळार म्हळ्यार मायेचें एक दुसरें विश्व. खूब खूब येवकार तुका, धन्यवाद. आनी ऐकपे न्हू, सांगपाचें म्हळ्यार अदितीक ह्या कार्यावळींत म्हाका खूब तेप पयलीं हाडपाचें आशिल्लें, पूण ताज्या बिझी शेड्युलाक लागून

0: करू नका, पूण आयकून घेयात. जेन्ना आमी भुरग्यांचे आयकता न्ही, 10 फावटी आमी आयकतात तेन्ना भुरग्याकूय दिसता की आरे मम्मी म्हाजे आयकता, हांवेनय मम्मीचे आयकपाक जाय. आनी हे हांवें म्हाज्या आयुश्यान केला. कितलेय बिजी आसूं आनी म्हाज्या चलयेक जर म्हाका कितें सांगपाचे आसत जाल्यार सारी दुनिया एक तरफ आनी म्हाजे भुरगे एक तरफ. आनी होच एटिट्यूड आमी रॉंग हेतून यूज करता की सारी दुनिया एक तरफ, म्हाजे भुरगे एक तरफ, जेन्ना आमी तेका कितें दिवंक सोदता म्हणल्यार शेजाऱ्या कडेन अमको मोबायल आसा, बाबू हो मोबायल घे. सो ते करच्या परस आमी आयकून घेवपाक जाय.
1: सुंदर विश्लेषण तुम्ही केलं अदितीबाई. हे तुम्ही तशी खूप तरुण असात जाल्यार हे शाणपण तुमकां कशें आयलें?
0: क्रेडिट गोज टू माय स्टुडंट्स. हांवें भुरग्यांक जेन्ना पळयलें न्ही, कॉलेजीच्या भुरग्यांक, तेन्ना हांवें खूब जाणां कडल्यान आयकलें की ह्या पिळगेन कांय काळीज ना, ती कोणाचे चितिनात, अशें हांवें खूब आयकलें. पूण जेन्ना हांव भुरग्यां कडेन संवाद सादलो न्ही, तेन्ना म्हाका अशें जाणवलें की तांकां एक्चुली गायडन्स मेळूंक ना सारको,
1: तांकां म्हणजे मार्गदर्शन टायम टू टायम तांकां देख मेळूंक ना. हय, खूब कारणां आसा.
0: तांकां जर समजायलें न्ही, आतां सादें उदाहरण दिता हांव, एक भुरगें सुण्याचेर फातर मारता जाल्यार आवय सांगता की तें तो चावतलो, हो सामको रॉंग एटिट्यूड. तुमी सांगपाक जाय ताका दुखतलें,
1: ताका दुखून तो तुमकां कितें तरी करतलो,
0: ताका दुखतलें. कित्याक दुसऱ्याक दुख दिवप हे पयलीं खराब गजाल, बरी न्ही, पाप ते. सो हो ल्हान ल्हान गजाली आसतात त्यो एक एक फावटी आवय बापायक वेळ आसना, ताका लागून भुरग्यांक सांगपाक पावनात. मागीर भुरगीं आपणाक जाय ते सोदून काडटात इंटरनेटाचेर, हय, आनी मागीर ती वायट हेतून लागतात भुरगीं.
1: सो ताज्या परस पयलींच आपणें भुरग्यांक वेळ दिवप,
0: हय,
1: तांचें आयकप. आणि तुम्ही जसे म्हणले की तुमचे विद्यार्थी हेच तुमचे गुरु झाले,
0: सामके.
1: सो ऐकून खूप बरे दिसले. आणि आमच्या ऐकप्यांक परतून एकदा हांव सांगता, तुम्ही जर रेडिओ थोडं असं उसरा लायला असत जाल्यार आमच्या स्टुडिओत असात लाईव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळीत लेखिका शिक्षिका अदिती बर्वे पॅरेंटिंग ह्या विषयाचे आम्ही त्यांच्याकडे संवाद साधतात. तुमच्या सांगतानसा हांव चारुशिला.

0: अदिती, पालकत्व हा विषय घेऊन आम्ही आईच्या कार्यामुळे पुढे सरतात. साधना धारवाडकर म्हणजे सच्चेच आयकुपी, ताणी म्हाका फोन केला दिवचल सावन. त्यो म्हणतात की भुरग्यांची मानसिक भलायकी, त्यांच्या खातीर नैतिक मूल्य आणि आर्थिक नियोजन हे विषय महत्वाचे असा, तर त्या विषयाचेर तुम्ही किती सांगशात?
1: पहिली म्हणल्यार हांव साधना ताईक थँक्यू म्हणटा की ती इतले चित्ता पालकत्वा बद्दल जे जनरली लोक चितिनात. आता मानसिक भलायकी सगळ्यांत महत्वाची असा, शारीरिक भलायकीय असा पण मानसिकय तितलीच महत्वाची असा. जाल्यार आवय बापायंनी आणि भुरग्यांक वांगडा एक आनापान नावाची एक साधना असता जी विपश्यनेची फर्स्ट स्टेप असता. तातून कायच करपाची गरज नसता, 10 मिनटां बेश्टे बसपाचे आणि श्वासाचेर लक्ष दिवपाचे. आमची मानसिक भलायकी कित्याक हालता? आमचे मन एकतर भूतकाळांत वयता नाजाल्यार भविष्य काळांत वता. सो बिकॉज ऑफ दॅट आमची मानसीक भलायकी हालता. ती सपोज आमकां हालपाक नाका जाल्यार वी हॅव टू लर्न टू बी इन द प्रेझेंट मोमेंट, हियर नाव. आणि आम्ही जेन्ना श्वासार लक्ष दिता तेन्ना श्वास ही एकूच गजाल असता आमचे कडेन, टील वी डाय, जी त्या मोमेंटार आमकां हाडटा, हियर नाव आणि ह्या मोमेंटार. सो मानसीक भलायकी खातीर आनापान ही विद्या गुगल केल्यारय मेळटले. त्याचे ऑडिओस असा, ते गायडेड तुम्ही मेडिटेशन करू शकता. माकाय कॉन्टॅक्ट केल्यार जाता, यू कॅन गीव माय नंबर, आय कॅन गायड. सो ते करपाचे. आणि नैतिक मूल्यां भुरग्यांक जी जी शिकोवपाक जाय ती पहिली आपणे आत्मसात करपाक जाय, आपल्या वागण्यातल्यान करपाक जाय. आयज आता हांव रातचे 2 माझो घोव पासून सपोज रेड सिग्नल असा जाल्यार ही वील स्टॉप, गाडी येऊ ना येऊ तो म्हणता रेड असा, आय वील स्टॉप, वेन इट वील टर्न ग्रीन आय वील गो. सो असे जर आम्ही स्वतःच जर मॉरली खूप स्ट्रॉंग रावत नी जाल्यार भुरगीं पळोवन आपूणच शिकतात, तांकां सांगपाची सुद्धा गरज पडना.
0: देवालो कॅमेरा वायफाय इज ऑलवेज ऑन,
1: ॲब्सोल्युटली.
0: सो आम्ही लक्षात दोरपाक जाय की आम्ही एकटी ना,
1: हय,
0: आमच्या आमचे देवाची सदांच नदर असता
1: असता.
0: म्हणजे हे जर आम्ही भुरग्यांक लहानपणा सावन एक म्हणजे एक अनुभव म्हणजे असे नी, आणि आम्ही आम्ही स्वतः वागपाक जाय.
1: हय, कित्याक भुरगीं नी सांगून शिकनात, ती पळोवन शिकतात. त्यांची पळोवपाची कपॅसिटी आणि ग्रास्पिंग पॉवर खूप असता. सो आवय बापायक जर ती नैतिकतेन वागताना पळयतात न्ही जाल्यार ती आपणूच चित्तात की अरे हां म्हाका असे वागपाक जाय. पूण आवय बापूय फटी मारता आणि जर भुरग्याक सांगता की तुवें फटी कित्याक मारल्यो, मारपाक जायना, जाल्यार मागीर भुरग्याक दिसता की फटी मारप सारखे, कित्याक आवय बापूय तेच करता न्ही. भुरग्यान कशे आसपाक जाय तशें आपणें वागपाचें.
0: आणि सदांच अशें म्हणटात न्ही की आपण आपल्या

0: लाख जसे लोकांनी वागोवचे अशे दिसता तशे आपणे दुसऱ्यांक
1: वागोवचे.
0: आणि साधना ताईचो निमणो आर्थिक नियोजन
1: हो खूप महत्वाचा प्रश्न. आमच्या फाटल्या पिळगेंनी आमच्या थोड्यांनी नुकसान केला असे माझे ऑब्झर्वेशन, आय मे बी रॉंग, असे ऑब्झर्वेशन की आमकां खूप कन्फ्युज्ड दवरलात. एक जाल्यार अशें सांगलां की पयशाक म्हत्वच दिवं नाका लायफान केन्नाच, मनशां इम्पॉर्टंट अशेंय सांगलां आमकां. आनी मागीर आमकां हें सांगलां तूं हो कोर्स कित्याक करता, हें करून कितें पोट भरतलें. आतां पोट भरपाक जाय जाल्यार पयसो जायच न्ही. सो भुरग्यांक आपणें सांगपाक जाय की लव मनी, रिस्पेक्ट मनी, फक्त तो आमी कसो अर्न करतात ते मात्र स्टेप्स मॉरल आसपाचे. इतलें सांगलें न्ही भुरग्यांक की तांकां पयलीं हें कळटा की बाबा पयसो म्हत्वाचो आसा आनी कंपेरिजन नाका थंय, मनीस म्हत्वाचो का पयसो म्हत्वाचो, दोनूय आपआपल्या ठिकाणी योग्य आसात आनी जाय. आमी मनीस म्हटल्यार मनशाय जाय आनी पोट भरतलो जाल्यार पयशेय जाय.
0: आनी तुज्यो सगळ्यो बेजीक म्हणजे जें तुका वेवस्थीत जाय ताका लागून पयशांचें नियोजन जाय.
1: हय, आणि नियोजन कसे करप हाचे बद्दल भुरग्यांक लहानपणातल्यानच आम्ही सांगपाक जाय, बाबा तुम्ही बँकेन खाते उघडू शकता किंवा फिक्स्ड डिपॉझिट्स असतात, स्टॉक मार्केट असता, म्युच्युअल फंड असता. आणि तुम्ही असे चितू नका की भुरग्यांक काय कळना, त्यांच्या त्या मेंदूंनी सगळे ती बरोवन दवरतात आणि टाइम आयलो की दे यूज इट. सो आम्ही सांगपाक जाय आणि ज्यो गजाली भुरग्यांक करपाक जाय न्ही त्यो आवय बापायन उलोवपाक जाय. ते शब्द म्युच्युअल फंड असे म्हण बँक.
0: आणि म्हाका न्ही तुम्ही सांगता म्हणल्यार म्हाका असे म्हणजे खूप बरे दिसले, कित्याक आम्ही असे म्हणतात की आमच्या भुरग्यांक काय कळना पण तांकां सगळे कळटा.
1: हय,
0: म्हणजे एकूच उत्तर मागीर ताणी जे आमकां जाय दिता ते आमकां खूप किदें दिवन वता. म्हाका दिसता की म्हज्या सारको अनेक म्हज्या आयकुपी भयणींचोय बी हे आसतलो, अनुभव आसतलो. सो साधना ताई धारवाडकार दिवचल सावन धन्यवाद तुमच्या ह्या प्रश्ना खातीर. अदिती, घड्याळचे काटे धांवतात. म्हाका तुमकां एक प्रश्न विचारपाचो आसा जो हांव म्हज्या सगळ्या मानेस्तांक विचारता. समजा तुमी ह्या फिल्डान नाशिल्ली जाल्यार तुमी कोण जावपाची?
1: एक तर हांव फूल टायम रायटर जावपाचें, कित्याक म्हाका बरोवप खूब म्हणल्यार खूब आवडटा. ना जाल्यार हांव सिंगर जावपाचें. हा, म्हाका हेचे नॅशनल गव्हर्मेंटाचे हे मेळटाली, स्कॉलरशीप मेळटाली फॉर क्लासिकल वोकल. पूण मागीर दुर्गम गांवांतल्यान आयल्या कारणान मागीर म्हाजें तें शिक्षण खंय तरी उरलें आनी हांव एकॅडमिक्सानूच फुडें गेलें. तेन्ना तोय एक पेरंटिंगाचो इश्यू आसलो की खंय पोट भरता तेंच शिक्षण शिकप, म्हणल्यार शाळा महत्वाची, बाकीचे महत्वाचे ना. आणि आतां आमी भुरग्यांक एक्झॅक्टली ऑपोजीट सांगता की बाबा यू फॉलो युअर पॅशन, खंयचेंय एक फिल्ड घे तातूंत एक्सलंट जा. पूण तेन्ना तसो टायम नासलो, पेरंटांची चूक म्हणिना, हांव काळच तसो आशिल्लो,
0: परिस्थितीच तशी. हय, शिक्षणाकूच महत्व आशिल्लें.
1: हय,
0: आतां ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आयल्या.
1: हय,
0: अदिती, एक म्हणजे आतां उलयतनाच सोचलें की ह्या विशयाचेर तुमचें कितें मत.
1: न्यू एज्युकेशन पॉलिसी बरी आसा, म्हणल्यार भाशांक तांच्यांनी महत्व दिलां आनी भाशा हो म्हाजो सामको आवडीचो विशय. सो ते एक बरे आसा आनी भुरग्यांक चॉयस आसा खूब, आतां जाय ते घेवं शकतात भुरगीं.
0: सो तुम्ही म्हळें की आपूण ह्या फिल्डान नाशिल्ले जाल्यार फक्त बरोवपाचे.
1: हय,
0: विशय कितें आसतलो आशिल्लो? पालकत्व.
1: पालकत्वा कडेन हांव अशें एक्सिडेंटली पावलें, पूण म्हाजो एक्चुअल विशय हांव विनोदी खूब बरें बरयतां आनी हांव खूब बरें रोमँटीक बरयतां.
0: म्हाका दिसता की अदिती बर्वे हें नांव आमकां गोंयकारांक नवें न्हय, आमी तुमचें खूब लिखाण वाचतात, तरी सुद्दां तुमचें पुस्तक प्रिय अहिल्या हें खूब लोकप्रिय थारलें. तुमी पेपरांचेर बरयताले ताजे हो विशय तुमकां कित्याक सुचलो? अहिल्या हें तुमच्या चलयेचें नांव.
1: हय, सो जेन्ना अहिल्या जालें तेन्ना अशें म्हाकाय अशें हें आसलें की हांव भुरग्यांक कितें कितें शिकयतलें. आणि त्यांना असं टाइम आशिल्लो की किती तरी हांवें असे ऐकले की लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल आणि ते असे माझ्या मनात सामके गेले की सपोज फाल्या म्हाका किती झाले झाल्यार माझ्या भुरग्याक म्हाका ज्यो गजाली शिकवपाचे असतात नी त्यो कशो पावतल्यो, झाल्यार हांवें ताका पत्रां बरोवन दवरलेली बरी. सो हांव ते

0: कॉलम स्टार्ट केलो आणि त्या दरम्यान म्हाका अशें दिसलें की म्हाज्या भाशेन आनीकूय पालक आसतले जांकां हाचो उपयोग जावंक शकता. सो मागीर ते पेपरान बरोवपाक सुरू केले आनी पेपरान बरोवपाक लागल्यार म्हाका खूब
1: अशें कित्याक दिसलें की आपूण आपल्याक कितेंय जालें जाल्यार, कारण म्हाकाय सदांच
0: दिसता सगळ्यांक दिसता तें
1: अशें दिसता म्हाका कितें जालें जाल्यार म्हज्या भुरग्यांचें कितें काय म्हणून
0: सगळ्यांक तें दिसता केन्ना ना केन्ना तरी
1: की एक क्षण तसो येता न्ही.
0: हय
1: सो म्हणून तुमी
0: हय मागीर जेन्ना अशे विचार येतात न्ही तेन्ना कितें तरी क्रिएटीव करून न्ही ती नेगेटिव्ह का असताना ती एनर्जी न्ही ती एनर्जी चॅनलायज जावपाक जाय. सो आणि फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीन ती बऱ्या गजालीक चॅनलायज झाली. हांव रडत बसूंक ना की फाल्यांच मरतले ते 2017ची गजाल ती आणि आता 2026 पण ताका लागून ते बरी कलाकृती माझे कडल्यान झाली. तातून खूप विषय हांवें मांडल्यात पालकत्वाचे.
1: आणि म्हाका दिसता की प्रत्येक आवयक प्रत्येक पेरंटाक ते तुमचे पुस्तक खूप किती शिकवून वसले. लिखाण हाच्या व्यतिरिक्त तुमचो छंद?
0: लिखाणाच्या व्यतिरिक्त टिचिंग हांवें ऑलरेडी सांगले की इट्स माय पॅशन म्हणून. आणि लिखाण आणि लिखाणाक मजबूत दिवपी म्हटल्यार वाचन. हांव वाचनाशिवाय जगूक शकना. कितेंय आसूं रद्दी असल्यार पासून ती नजरे सकयल्यान वता आणि मागीरच ती रद्दीन वता. इतले म्हाका पिशे आसा हय वाचपाचे आणि सगळ्या भाषांनी म्हणजे इंग्लिश हिंदी मराठी कोंकणी आणि संस्कृत. म्हाका ओरिजिनल टेक्स्ट वाचपाक जाय म्हणून आता हांव संस्कृत शिकता अजून आणि पाली शिकता बिकॉज विपश्यना बुद्धाची शिकवण. सो बुद्धान जे कितें सांगला ते
1: म्हाका एक फोन आयिल्लो माया प्रभुदेसाय हे म्हजे सदचेच आयकुपी ती म्हणटात की आदिती मॅडमीचो आवाज आयकून खूप बरे दिसले.
0: थँक्यू.
1: विपश्यना ही आयची खरी गरज.
0: हय
1: सो ताणी तुमकां खूप खूप धन्यवाद म्हणा. आता विपश्यना माया प्रभुदेसाय तुका देव बरें करूं. हांव म्हणटा की विपश्यना हो खूप फुडलो प्रकार झालो. आता न्ही एका जाग्यार बसप हेच एका बायले कडल्यान जायना.
0: हय
1: अशा वेळार तुम्ही कितें सांगशात?
0: खूप बरो प्रश्न असा.
1: कित्याक न्ही आता पळय तुम्ही म्हणजे प्रत्येक बायलेचे ते तिका घर भुरगी मागीर तिचे सगळे घरातली कामां कर्तव्य आणि तिची नोकरी किंवा धंदो व्यवसाय.
0: हय
1: सो एका जाग्यार बसप हे आयच्या काळान खूप कठीण झाला. सो अशा वेळार तुम्ही किती सांगशात? कारण तुम्ही विपश्यना म्हणजे श्वास बसप ह्यो सगळ्यो गजाली करपाक आमच्या बायलेक टायमच ना न्ही.
0: करेक्ट. प्रश्न तुमचो सामको आवडलो म्हाका. पहिली म्हणल्यार मायाताईक थँक्यू आणि ह्या प्रश्ना बद्दल तुमकां थँक्यू. कित्याक खूप जणांच्या मनान आयला आसतलो. टेक्नीक कळसर 10 मिनटां काढपाचीच म्हणटा हांव. कळसर म्हणल्यार कितें बाबा करपाचें आसा जाल्यार श्वासार लक्ष दिवपाचें आसा आणि एम कितें आमचो की प्रेझेंट टेन्सान रावप इतलोच एम आसा. सो बेस्ट करप म्हणल्यार कितें? आमी जें काम करता न्ही तें फोकसान केल्यार सुद्दां ती सुद्दां एक प्रकारची साधनाच आसता. रांदता जाल्यार खूप आनंदान तें रांदप. 10 कडेन टी व्ही पळयलो ते रेडिओ केलो
1: देवाक दिवो लायतना सुद्दां अशें दिसता की देवा म्हजे तें उरलें काम तें उरलें आनी बसत जाल्यार टायम वेस्ट जाता ही फिलींग आयच्या बायलेक आसा.
0: हय
1: बरोबर. हांव बसलें जाल्यार म्हाका दिसता की देवा म्हजे 2 कपडे इस्त्री मारून जातले आशिल्ले. सो अशा वेळार तुमी कितें सांगशात? ती 10 मिनटां काढूकच जाय.
0: ते 10 मिनटां टेक्नीक कळटा म्हणसरच काढपाची. 10 मिनटां काढल्यार उत्तम. पूण आता दिवो लायतना सुद्दां तुमी ते इस्त्रीचो विचार करप चुकीचे. दिवो लायतना एकूच मिनीट न्ही ते. त्या मिनटाक फक्त दिवस लावप. इतले जरी केले न्ही तरी यू आर 1 स्टेप अहेड. मागीर इस्त्री करताना फक्त इस्त्रीच पळोवपाची. ओके बरें आसा. कित्याक मल्टीटास्कींग म्हणून एक बायलांचेर हे सुपर वुमन वुमन मल्टीटास्क बी अशें म्हणटात. पण अकॉर्डींग टू मी मल्टीटास्कींग हे एक मिथक आसा. ती खरी गजाल न्ही. आमचो मेंदू आसता न्ही देवान बनयला तो असो तयार केला की आमकां एका टायमार न्ही आमचो मेंदू एकच गजाल प्रोसेस करूं शकता. सो जेन्ना तुमी दिवो लायतना इस्त्री करपाचो विचार करता न्ही तेन्ना एक्चुअली आमचो मेंदू दिवो लावपाचो प्रोसेस स्टॉप करून इस्त्रीचे चित्ता तो स्टॉप करून परत दिव्याचे

0: अदिती जिणेचो सारसंग बीन नटरंग फिल्मातले हे गीत ते हांव काडटा, फेड आउट करता. एक चार मिनटां आमच्या हातात आसा. एक प्रश्न म्हाका मनान आयलो, आमी म्हणटात न्ही की आमी सुपर वुमन, तुजें कितें मत?
1: तू रागार जावची ना जाल्यार दिदी सांगता
0: की
1: आपूण सुपर वुमन आसप अशें दिसप हो माझ्या दृष्टीन एक रोग.
0: एक्झॅक्टली.
1: दादले कित्याक सुपरमॅन जायनात तर तशें पॉसिबल ना एक्चुली. म्हणल्यार ताका लागून न्ही बायलां बेगीन जाणटी जातात, बायलांचें मानसीक स्वास्थ्य बेगीन खराब जाता. पयलीं आमी ह्या रोगांतल्यान सिंड्रोम तो खूब रोग एकठांय करून जाल्लो रोग तो की आय एम सुपर वुमन, हांव सगळें मॅनेज करूं शकता. पूण ते मीथ, ते खरें ना. आमच्यान जाता न्ही तितलेंच करप, आनी जेन्ना जायना
0: इतले सुंदर तरेन सांगता. पूण मी हांव तुका मदी हे करता, हे जे हांवपण आसा न्ही खूप चुकीचे
1: सांगे.
0: म्हाका दिसता की तू कित्याक हे शिकले हांव नको, पूण हांव अशा कारणांक लागून शिकले की म्हज्या आकाशवाणीक म्हाका आमी म्हणूंक शिकयले. ते तुका चेंज जाता तुजे सगळे. हांव आसना, आमी आसता. घरान सुद्दा आमी एकटी कांयच करना, सगळीं जाणां सभोवताली आसता. सांग फुडें अदिती.
1: आनी एक ते बायलेक शिकोवन धाडटात, म्हळ्यार चलयेक शिकोवन धाडटात की तुका ते घर सांबाळपाक जाय, सगळें करपाक जाय. पूण जर पयलींच्यानच आमी आमच्या चलयांक आनी चेड्यांकूय जर सपोज सांगले की बाबा ना, संवसार जर दोगांचो आसा न्ही, दोगांनी करपाक जाय, जाल्यार हे सुपर वुमनपणां बी मातशी कमी जातली. कित्याक ताका लागून बायलां कितली दुख्खी आसतात. कित्याक तांकां जर एखादी गजाल जमना न्ही जाल्यार ती खूब दुख्ख घेवन रावतात. आनी मागीर
0: तुम अदिती तुवें म्हळें तशें की जाणटेपण खूब
1: बेगीन येता, रडटात ती,
0: डिप्रेशन सगळें येता. सो हाचेर कंट्रोल दवरपाक मीपणाची भावना ना करणं खूब गरजेचे.
1: आनी जाता तितले करपाचे, मोगान करपाचे. करू नाका म्हणिना हांव
0: जाल्यार अदिती. देड मिनीट आसा आमच्या बायलां खातीर तुजो संदेश.
1: बायलां खातीर आनी स्पेशली मम्मी ज्यो जातल्यो किंवा आसात तांच्या खातीर हो संदेश हो की तुमकां जशी तुमची भुरगीं जाल्ली जाय न्ही तशी तुमी पयली जायात, एक गजाल. आनी भुरग्याचेर विश्वास दवरात, भुरग्याक सांगात की तुज्या कडल्यान कितेंय चूक जाल्यार चुकीक एक वेळ माफी नासतली, पूण हांव सांबाळटलें तुका. तो एक विश्वास आसपाक जाय. म्हणल्यार भुरग्यान चूक पासून केली जाल्यार भुरगे येवन सांगता, कन्फेस करता. ते आयज काल खंय तरी म्हाका दिश्टी पडना.
0: आनी हेच तांचे सांगप किंवा कन्फेस करप हे फुडें ताजे जिणूय बदलपाक शकता. अदिती खूब खूब धन्यवाद तुज्या व्यस्त कामकाजाच्या हातूंतल्यान तुवें आमकां वेळ काडून हांगा आमच्या कडेन संवाद साधलो. धन्यवाद. देव बरें करूं.
1: देव बरें करूं दिदी. थँक्यू सो मच.
0: FM रेनबोचे वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ही आशिल्ली लायव्ह फोन इन अस्तुरी. मुखेल सोयऱ्यो आशिल्ल्यो शिक्षिका लेखिका अदिती बर्वे. पॅरंटींग ह्या विशयाचेर हो संवाद आशिल्लो तुमच्या सांगातान आशिल्ले. हांव चारुशिला निरोप घेता. नमस्कार. देव बरें करूं. रेनबोची वितरावणी आनी आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल एक वर आतां जायत आयलां. दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता.
2: तमिलनाडु में सी जोसेफ विजय के नेतृत्व वाली तमिलगा वितरी कड़गम सरकार ने विधानसभा में विश्वास मत हासिल कर लिया है. 144 विधायकों ने सरकार के पक्ष में मतदान किया, जबकि 22 विधायकों ने विश्वास प्रस्ताव के खिलाफ मतदान किया. प्रमुख विपक्षी

0: गिंडाला शिवाडाळ जिनान
1: ना ना ना ए केन्ना घोडचे ना केन्ना घोडचे ना

सांकळेच्या बोलता दादूशी त्या बारशी रुवड्या बोरी केवळ्या मडकय माडळ मांगेशी माडळ मांगेशी हापशा मोडकी ज्वारा.

बुक तुझे विणे संसार सगळोच दिसता काळू तू मजे फूल तू एक बुलबुल तुझा मोगान हाँ जाला गुल तुझे मुकार मणका मजा हाँ।

0: श्रोतेहो,
1: एफ एम रेनबो सेवेच्या प्रसारणात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया काही मराठी गीते. कार्यक्रमात सुरुवातीला मंगेश पाडगावकर यांची ही गीतरचना.

अरुण दाते यांनी गायलेल्या ह्या भावगीतानंतर ऐकूया. हे बंध रेशमाचे या नाटकातील बकुल पंडित यांनी गायलेलं हे नाट्यपद. नाट्यपद संगीतबद्ध केलं आहे जितेंद्र अभिषेकी यांनी. रचना शांता शेळके यांची. ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर असं नाट्यपद.

मराठी गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया तुझ्या वाचून कर्मेना ह्या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत सुधीर मोघे यांचं.

निर्मलादेवी यांनी गायलेली ही होती सुरेश भट यांची गीतरचना. आणि आता मोहम्मद रफी यांचा हा स्वर वंदना विटणकर यांच्या ह्या गीतासाठी.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी गीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त होत आहे. 2:30 झालेली आहेत. ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या आणि त्यानंतर पश्चिमी संगीताचा कार्यक्रम जुकबॉक्स.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: नमस्कार, हाँ देवश्री कामत हिवासात का मुखेल खबरों। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू हाणी बरेल्लो एक लेख शेयर केला, जातून पंजाबातली आधुनिक रेल्वे स्थानका आणि सुधारित रेल्वे जाळ्यान प्रगतीचे नवीन मार्ग उक्ते जायत आशिल्ल्याचे अधोरेखित केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी विशेष संरक्षण गट नियमावली प्रमाण अनिवार्य आशिल्ल्यो सगळ्यो आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम दवरत हालीच्या देशांतर्गत दौऱ्यावेळार आपल्या ताफ्याचो आकार लक्षणीय रित्या कमी केला। सरकारान आज सावन भांगर आणि हेर मौल्यवान धातूवेल्या आयात शुल्कात वाढ केल्या। अर्थ मंत्रालयान एका निवेदनात म्हणला की भांगर आणि चांदीच्या शोधांचेर 5% शुल्क तर प्लॅटिनमाच्या शोधांचेर 5.4% शुल्क आकारतले। नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटिल्ल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करपाक सीबीआयचो पंगड जयपुरात दाखल झाला। परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हाणी आज सकाळी चिलीचे परराष्ट्र मंत्री फ्रांसिस्को पेरेज मॅकेन्ना हांची भेट घेतली। आयपीएल क्रिकेटान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज सांजे रायपुरात कोलकाता नायट रायडर्स आड खेळटले। खेळ सांजे 7:30 सुरू जातलो। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

अष्टानो आर जे व्हॅली डी ह्यांच्याबरोबर पश्चिमी संगीताची खऱ्यावळ तुम्ही ऐकत आली. आणि आता बरोबर 5:30:20 जातात. हा आर जे प्रकाश तुमका माय मोगाचो काळजा सावन उर्पेवरीत येवकार देता आयच्या ह्या सभेक.

णव वरांचेर प्रायोजीत कार्यावळ पिलर ऑफ फायर तुमकां आयकपाक मेळटली. बरोबर 9:30 पश्चिमी संगीताची कार्यावळ वॉट्स हॉट. 10 हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात आनी त्या उपरांत 10:05 पश्चिमी संगीता खातीर फोन इन रिक्वेस्ट प्रोग्राम. बरोबर 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आनी त्या उपरांत 11:10 द फील कुडावर. इश्टानो, ही आशिल्ली रुपरेषा आयच्या दिसा 105.4 MHz FM रेनबो सेवेत वितरावपाच्या कार्यावळींची. इश्टानो, 105.4 MHz FM रेनबो सेवे बरोबर आकाशवाणी पणजी केंद्राची म्हादय सेवा सुद्धा तुम्ही ट्यून इन करपाक शकता. आता तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो, म्युझिकली युअर्स.

श्रोते हो, स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांचे हे जोडस्वर आपण ऐकले ह्या गाण्यासाठी. मित्रांनो, यापुढील गीत ऐकूया, एक नाट्यगीत, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे हे स्वर.

श्रोतेहो संगीत धाडीला राम तिनेकावनी या नाटकासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं हे संगीत आपण ऐकलं. राजा बडे यांची ही गीतरचना होती.

श्रोते हो, मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं. याच गाण्याबरोबर हा कार्यक्रम इथेच संपन्न होणार आणि त्याबरोबर बरोबर 5:58 मिनिटांनी मित्रांनो आपण ऐकूया ठळक बातम्या.

नमस्कार, हाउ दिवश्री कामत ह्यो आसात काम खेलखबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विशेष संरक्षण गट नियमावली प्रमाण अनिवार्य आशिल्ल्यो सगळ्यो आवश्यक सुरक्षा वेवस्था कायम दवरत हालींच्या देशांतर्गत दौऱ्या वेळार आपल्या ताफ्याचो आकार लक्षणीय रित्या कमी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू हांणी बरयल्ल्या एक लेख शेअर केला, ज्यातून पंजाबातली आधुनिक रेल्वे स्थानकां आनी सुदारीत रेल्वे जाळ्यान प्रगतीचे नवीन मार्ग उक्ते जायत आशिल्ल्याचें अधोरेखीत केला. सरकारान आज सावन भांगर आनी हेर मौल्यवान धातूवेल्या आयात शुल्कात वाड केल्या. अर्थमंत्रालयान एका निवेदनात म्हणला की भांगर आनी चांदीच्या शोधांचेर

टक्के शुल्क तर प्लॅटिनमाच्या शोधांचे 5.4% शुल्क आकारतले. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटिल्ल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करपाक सीबीआयचो पंगड जयपुरात दाखल झाला. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आज सकाळी चिलीचे परराष्ट्र मंत्री फ्रांसिस्को पेरेज मेकेना हांची भेट घेतली. आयपीएल क्रिकेटांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज सांजे रायपुरांत कोलकाता नायट रायडर्सा आड खेळटले. खेळ सांजे 7:30 सुरू जातलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: ओके
1: तयार जाता आणि दे आर
0: कचऱ्याचे
1: आयलंड्स आता ते जाता. आणि हाजो परिणाम कितें आमकां दिसता ते म्हणल्यार आमकां दिसना सो आउट ऑफ सायट आउट ऑफ मायंड. पूण ताजो पळय इतलो पोल्युशन जाता नॉट ओन्ली उदकान पूण वाऱ्यान वाऱ्यान सुद्दां ताजो पिठो असो हे जाता टॉक्सीक पिठो मागीर ताजो सूप जाता प्लास्टीक सूप. आणि जे पळय मरीन एनिमल्स असतात ते सगळे ते त्यांच्या पोटात वतात थोडे मरतात खूप आम्ही पहिला इवन ते धाकटे सी हॉर्स तातूंत तांकाय हे जाता इट इज इम्पॅक्टिंग देअर लाईफ सो खूप प्राणी मरतात टर्टल्स मरता ताका लागून सो हाजो परिणाम तांचेरूय जाता पण आम्ही जेव्हा नुस्तें खाता आणि म्हणल्यार ते वारे आम्ही तो श्वास घेता आमकाय ते इम्पॅक्ट जाता.
0: तो कॉन्सेप्ट असा की बायो मॅग्निफिकेशन असं आम्ही किती म्हणतात की लहान नुसते म्हणजे व्हडले नुसते लहान नुसत्याक जेव्हा खाता आणि त्या उपरांत ती फूड चेन कंटिन्यू जाता आमच्या मेरेन त्यांना आमच्याय पोटात ते प्लास्टिक पावता कशा ना कशा.
1: आणि आता पण आम्ही म्हणताले की हे आता प्लास्टिक सूप हे आम्ही टर्म्स डिस्कस करताले पण आता इट इज नॉट प्लास्टिक सूप आणि इट इज नॉट मायक्रो प्लास्टिक आता ताका टर्म असा नॅनो प्लास्टिक म्हणजे इट इज सो मायक्रोस्कोपिक की आमच्या पोटात आता ते म्हणता आमच्या शरीरात 95% प्लास्टिक असा मायक्रो प्लास्टिक ऑर नॅनो प्लास्टिक आणि देर इज अ लिंक आता आमकां दुयेंसां जाता न्ही डिमेन्शिया अल्झायमर हे सगळे इज लिंक टू इवन कॅन्सर हे सगळे इज लिंक टू द नॅनो प्लास्टिक.
0: इश्टानो हो खूप गंभीर विषय असा आणि तुम्ही सुद्धा हाजेर विचार करात. इश्टानो ही खास चर्चा कार्यावळ आमच्या बरोबर असा चॅट शो आमच्या बरोबर असा तालुला डिसिल्वा आमच्या स्टुडिओन असा आणि इश्टानो तुमकां सुद्धा तुमकां जर प्रश्न विचारपाक जाय जाल्यार आमकां वॉट्सॅप करपाक शकता त्या खातीर आमचो नंबर 8380071054 8380071054 इश्टानो ह्या नंबराचेर तुम्ही वॉट्सॅप मेसेज आमकां करपाक शकता तुमचो जर ह्या विशयाचेर कितें प्रश्न आसा जाल्यार. इश्टानो आमचो विशय जावन आसा मँग्रू जंगलात वाडत वचपी कोयराचें आवाहन. इश्टानो ही चर्चा आमची अशीच चालू आसतली पण एक ल्हानसो ब्रेक एक सोबीत गीत तुमकां आयकपाक दिता.

0: इशानो परत एकदा येवकार. ही खास कार्यावळ आमच्या बरोबर आसात तालुला डिसिल्वा आणि चॅट शो आमच्या स्टुडिओतल्यान तुम्ही ऐकतात. मँग्रोव जंगलान वाढत वसपी कोयराचे आवाहन ह्या विषयाचेर ही कार्यावळ तुम्ही ऐकतात. आता मॅडम, हांव तुमकां विचारपाक सोदतां की आमी ग्लोबल वॉर्मिंग जेन्ना म्हणटात आणि ताजे जे परिणाम आसात ते आमकां अशे रोखडेच दिसनात, पण लॉंग रन जेन्ना आमी पळयतात म्हळ्यार आतां जेन्ना आमी म्हणटात गरमी जी वाडल्यात, जी सोंसपाक जायना अशी गरमी आसा वा पावस कमी पडटा, सो हे मँग्रोव्ज जे आसात त्याचे सुद्दां अशे नजरेक येनात, अशे कितें परिणाम आसात जे लोकांक वळखुपाक येनात, पूण खास करून दर्यादेगेर रावपी लोकांक आनी जैव विविधतायेचेर हाचो व्हड परिणाम जाल्लो आमकां दिसता.
1: ताका एक न्ही एक वर्ड आसा, एविडन्सीस ऑफ क्लायमेट चेंज. आतां जे लोक दर्यादेगेर रावता तांकां म्हणल्यार दिसता की आतां टायड्स जे जाता, भरती आनी सुकती जाता, जितले इरोजन जाता तांकां दिसता. कित्याक पयलीं आमचे पळय बीचीस आशिल्ले, वेळ आशिल्ली ती खूब म्हणल्यार फ्लॅट आशिल्ली, आनी आतां पळयल्यार उदक वयर येत आसा आनी खूब इरोजन जायत आसा. दे आर कॉल्ड एविडन्सीस ऑफ क्लायमेट चेंज. आतां गरमी, चड गरमी जावप, पावस लेट जावप, पावस असो पडप की थोड्या जाग्याचेर इतलो पावस पडटा जितो 5 दिसांचो पावस 1 दिसान पडटा. सो दीज आर ऑल्सो एविडन्सीस. आतां आमकां कितें दिसता, हा हे आमी ते चड चिंतना, कित्याक क्लायमेट चेंज जो आमी ताजो उल्लेख करता न्ही, इट इज अ टिकींग बॉम्ब. जेन्ना तो फुट्टलो तेन्नाच आमकां कळटले. पण आतां हो पळय हाजो परिणाम आमकां म्हणल्यार वी आर फिलींग इट. गोंयान आतां पळयल्यार देर इज एक्सेसीव ट्री कटींग. इतली सगळीं आमची झाडां मेला. आनी इफ यू लूक एट मॅनग्रोव्स, आतां आमचे हायवे एक्सपान्शन, आमी खूब जाग्याचेर पयला फ्लायओवर्स बांदला, वायडनींग केलां आमचे हायवेचेर आनी

0: अवस्था म्हणजे
1: हय
0: ती
1: ते समजता आणि खूप चेंज जावपाक शकता.
0: म्हणजे ती आमी म्हणतात की सगळ्याक जागृकताय आमी करपाक जाय आणि तांच्या भितरल्यान ते येवपाक जाय खंय तरी.
1: आणि आणि म्हाका दिसता बिसायड्स लोकांनी हो स्टेप घेवपाचो एकूच सोल्युशन न्ही, पण आमचे पॉलिटिशियन्स जेन्ना आमी जसे म्हणटा न्ही, आमचो पॉलिटिशियन समज बसीन वतलो ताका कळटले की आम लोकांचे कसे कसले प्रॉब्लम्स आसा ते. तशे समज आमचे पॉलिटिशियन्स आमकां एक एग्जाम्पल दितले, एक आमची कपड्याची पोती घेवन आणि ते बाजारान वचून ते दाखोवप आणि यु नो रिसायकलिंग ऑफ पेपर इन टू पेपर बॅग्स असे समज ताणें केल्यार आणि तांचोय सपोर्ट ताणें दिल्यार. खूप आमचे एनजीओज आसा, आय एम अ पार्ट ऑफ एक संजीव खांडेलवाल म्हण आसा ताजी म्हाका नाका प्लास्टीक इनिशिएटिव्ह आसा, आमची वास्को अर्ज म्हण एक संस्था आसा तांची पोती कॅम्पेन आसा. सो ते कितें करता पोन्ने कपडे घेवन तांचे व्हडली पोत्यो करता आणि ते बाजारान बीन दिता.
0: कळ्ळें, म्हणजे लोकांनी सुद्धा त्यांचा चढ वापर चढान चढ वापर करपाक जाय आणि प्लास्टिकचा वापर कमी करपाक जाय. सो आणि एक प्रश्न मॅडम हांव तुमकां विचारता की आमच्या गोयान असे कितले गाव असा वा असे कितली क्षेत्र असा जय हे मँग्रोव्ह फॉरेस्ट आमकां पळोवपाक मेळटा?
1: चढ करून आम्ही आमचं एक सँक्चुरी असा नी, डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्चुरी चोडण्या, सो तो एक असा. पण आमचे पणजी शहरानूच आमचे एक तो ओरे क्रीक पण असा, थंय आमचे सुद्धा खूप मॅनग्रोव्ज असा आणि सगळे एस्ट्युरायन जे बॉडीज असा शिरीदाव क्रीक सगळे आमचे नद्यो असा तांचे म्हणल्यार ऑल अलॉंग द लेंथ सगळे आर फिल्ड विथ मॅनग्रोव्ज. सो इतले म्हणल्यार पर्सेंटेज पळयल्यार खूप असा. आणि ताजो एक बेनिफीट असा म्हणल्यार आम्ही आता कार्बन म्हणता नी, खूप क्लायमेट चेंज झाला, ग्लोबल वॉर्मिंग जाता, आमचे पण झाडां पण असा ती कार्बन ॲब्झॉर्ब करता. एक बॅनियन ट्री ॲब्झॉर्ब्स 80% 80% कार्बन ॲब्झॉर्ब करता, तसेच कांदळ मॅनग्रोव्स ते 80% कार्बन सिक्वेस्टरींग म्हणटा ताका, ते ॲब्झॉर्ब करून जमनीन फिक्स करता. सो ताजो म्हणल्यार महत्व आणि इम्पॉर्टन्स आमकां म्हणल्यार कळपाक जाय, आम्ही अवेअरनेस करपाक जाय.
0: म्हणजे आम्ही म्हणतात की ॲमेझॉन फॉरेस्ट जे असा ते आम्ही म्हणतात की जगाचे लंग्स असा, सो मँग्रोव्ज जे असा ते सुद्धा ताजोच एक भाग असे आम्ही म्हणपाक शकता. इष्टानो, मँग्रोव जंगलात वाढत वचपी कोराचे आव्हान ह्या विषयाचेर हे चर्चा सत्र आमी रेनबो सान ज्या कार्यावळीत तुम्ही ऐकतात, तालुला डिसिल्वा आमच्या बरोबर असा आणि इष्टानो तुमचे सुद्धा प्रश्न तुम्ही असात जाल्यार विचारपाक शकतात.

0: ഇഷ്ടോ റെയിൻബോ സാൻസ് കരയോള മേക്കതാത് ആണ് ഖാസ് ചേട്ട് ഷോ തും ഏകതാത് ആൻചോ വിഷയ ജാവൻ ആസാ മേങ്രു ജംഗലാത് വാടത് വസ്പീ കൊയ്രാചെ ആവാന ആണ് മാഡം തലുലാ ഡിസിൽവാ ആമച്ചാ ബരോബർ സ്റ്റുഡിയോന് ആസാത്. മാഡം, ഹാ ഫുഡോ പ്രശ്ന ഹാ തുമക്കാ വിചാരപാക സോദ്താ കീ ആതാ പ്രത്യക്ഷ ഉപായച്ചാ ദിക്കേന ജർ പോളപാക ഗെല്യാർ നാഗരിക ഥളാവ്യ സംസ്ഥാ ആണ് ധോരണകർത്തെ ജെ ആസാ ആണി ലുക്സാണ ജാവപാ പാസൂൻ आता आमी अशें कितें करपाक शकता की हे प्रॉब्लम्स जे आसा ते काय ते काय पर्यंत उणें जातले.
1: म्हाका दिसता एक म्हणटा ते सॅल्फ रियलायजेशन आनी एक अवेकनींग. पळय, आमी आमचें घर कितलें स्वच्छ दवरता. आमी समज देवा सकाळीं देवाक पांया पडपाक वता तेन्ना आमी न्हाता, कळ्ळें. पूण आमकां एक शरिराची आमी स्वच्छता म्हणटा ती मनाची स्वच्छता जाय. इन अ क्लिनलीनस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो पयले आमी समज आमी जशें म्हणटा न्ही, आमी बरे थॉट्स आमचे मनान आसल्यार आमी बरें काम करतले. सो तशेंच म्हाका दिसता की आमी जेन्ना कोयराचो टॉपीक घेता तेन्ना एक म्हणटा ते आमी जी स्वच्छता करता आनी करपाक सोदता ती आमचेच घरान न्ही, पण आमचे सभोवतणी आमचे कम्युनिटीन तो अवेरनस आसपाक जाय. आतां सगळे गांवांनी पळयल्यार आमचें घर आमी साफ दवरता, पूण जागो ना म्हणून दुसऱ्याच्या घरान आमी कचरो दुसऱ्याच्या घरान उडयता. सो हे जावं न्हय. आनी समज आमी एज अ कम्युनिटी आमी काम केलें आनी दुसरें म्हणटा ते आमचे हाकाय पंचायत ग्रामसभा जी आसा थंय आमी रेजोल्युशन पास केले, थंय आमी लोकांक एकठांय केले, थंय आमी अकाउंटेबिलिटी मागपाक जाय की आमचे पळय रिप्रेजेंटेटिव्स आसा जेन्ना आमी तांकां इलेक्ट करतात तांचोय तो एक रिस्पोन्सिबिलिटी आपलो गांव आमी कसो बरो दवरचो नितळ दवरचो. आनी आमी आतां पळयल्यार सगळे गांवांनी लोक पळय इतले उडयता जळयता आनी उदकानूय ते वता. सो तो प्रोब्लम आमी कशाय करून तो एड्रेस करपाक जाय.
0: ओके, आतां जो अनट्रिटेड कचरो आसा, वेवस्थापन जावं नाशिल्लो जो कचरो आसा शारांतलो कोयर, अर्बन वेस्ट आमी जो म्हणटात, सो ताचो गोंयांतल्या रानाचेर आनी वन्यजिवाचेर कितें परिणाम जाता आनी तांकां हाचेर हाच्या पासून कितें धोको आसा?
1: एक म्हणटा ते सगळो कोयर पावसांनी म्हणल्यार पावस पडटा तेन्ना तो सगळो वचून आमचे दर्यान आनी नदीन न्हंयेन वता. सो एक म्हणटा ते आनी आमची सिवेजूय आसा तिवूय आतां दर्यान आनी न्हंयेन वता. सो एक म्हणटा ते म्हणल्यार इफ यू लूक एट अ सिटी एडमिनिस्ट्रेशन, आमचे पळय एक्चुली पणजे शहरान सगळ्यांक एक बेस्ट प्रॅक्टीस आसा. कित्याक 20 वर्सां फाटी जेन्ना कमिशनर आशिल्लो संजीत रॉड्रिग्स तेन्ना ताणें बीन फ्री सिटी म्हणून कॅम्पेन केल्लो. मागीर ताज्या नंतर 2 वर्सां नंतर सेग्रिगे

0: अष्टनो 105 चार मेगाहर्ट्स एफ एम रेनबो म्युझिकली यॉस अष्टनो कायच खिणा भितर आयकपाक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी असतकाय मुखेल खबरो. 31 मेक सकाळी 11 वरांचेर प्रसारीत जावपी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीच्या 134व्या कार्यावळी खातीर लोकांकडच्यान सुचोवण्यो मागयल्यात. गोंयात पेट्रोलाचो उणाव ना अशें गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशन संघटनेन पत्रकार परिशद घेवन स्पष्ट केला. बीट्स पिलांनी ह्या शैक्षणीक संस्थेत शिकपी आनीक एका विद्यार्थ्यान आत्महत्या करपाच्या फाटभुंयेर दक्षिण गोंय जिल्हो समितीन दखल घेवन ते विशीं चौकशी सुरू केल्या अशी माहिती जिल्हो समितीचे अध्यक्ष एग्ना क्लिटस हांणी दिल्या. वायपयच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरात जाल्ल्या कथीत वैजकीय घाळपणाक लागून पांय वगडायल्ल्या 70च्या 11 वर्सांच्या भुरग्याच्या कुटुंबियांक भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी आपल्या वैयक्तीक ट्रस्टा वतीन 25 लाख रुपयांची अर्थीक मजत जाहीर केल्या. आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या नैमित्तीक पदां खातीर तात्पुरत्या करारा खातीर अर्ज मागयता. पदवीधर आनी पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. कोंकणी भाषेचे बरे गिन्यान तशेंच इंग्लीश ते कोंकणी आनी कोंकणी ते इंग्लीश अणकार करपाची कुशळटाय. प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे. पंडीत योगराज नायक प्रतिश्ठान कला आनी संस्कृती संचालनालयाच्या सहकार्यान स्वरयोगी 2026 घडोवन हाडटा. ही कार्यावळ फाल्यां सांजवेळा 10 वरांचेर पणजी कला आनी संस्कृती विभागाच्या संस्कृती भवन ह्या बहुउद्देशीय हॉलांत जातली. गोवा कोंकणी अकादमीन कोंकणी भाषा साहित्य शिल्पकार कोश तयार करपाक एक व्हड प्रकल्प हातांत घेतला. ताका लागून अकादमीन विंगड विंगड मळावेल्या जाणकारांची माहिती मागयल्या. नाविलीत 13 ते 18 मे मजगती अखिल भारतीय 13 वर्सां सकयली सब ज्युनियर मानांकन बॅडमिंटन सर्त सुरू आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

हर्षडो ह्या रंगान तुम्ही सुद्धा तल्लीन झाले असतले. भाग मिल्खा भाग या फिल्मातले हे गीत श्रेया घोषाल, जावेद बशीर हांचो जोडावाज, शंकर एहसान लॉय हांचे संगीत तुम्ही ऐकतात, प्रसून जोशी हांची ही उतरा.

शनो भाग मिल्का भाग या फिल्मातल्यान हे गीत आशिल्ले. फोनीन चित्ररंजन ही करो तुम्ही कथा 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो सेवेत. शनो तुम्ही सुद्धा तुमची रिक्वेस्ट तुमचे आवडीचे फिल्मी गीत मागपाक शकता आणि त्या खातीर आमचे नंबर 2421285-2421285 वा 2224457-2224457 इश्टनो 0832 हो कोड डायल करपाक विसरू नकात आणि त्या उपरांत आमचे नंबर डायल करात. परत एकदा तुमकां सांगता 2224457-2224457 वा 2421285-2424185.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. 31 मेक प्रसारित जावपी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीच्या 134व्या कार्यावळी खातीर लोकांकडच्यान सुचोवण्यो मागयल्यात. बिट्स पिलांनी हे शिक्षणीक संस्थेत शिकपी आनीक एका विद्यार्थ्यान आत्महत्या करपाच्या फाटभुंयेर दक्षीण गोंय जिल्हो समितीन दखल घेवन ते विशीं चवकशी सुरू केल्या. येत्या शिक्षणीक वर्सा खातीर सरकारी महाविद्यालयांनी कंत्राटी आनी व्याख्याते तत्वाचेर 265 पदां भरतले. नावेळीत 13 ते 18 मे मजगती अखिल भारतीय 13 वर्सा सकयली सब ज्युनियर मानांकन बॅडमिंटन सर्त सुरू आसा. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीच्या 134व्या कार्यावळी खातीर लोकांकडच्यान सुचोवण्यो मागयल्यात. 31 मेक मन की बात कार्यावळीच्या ह्या भागाचे प्रसारण जातले. ह्या खाशेल्या भागा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांकडच्यान आपले विचार अभिनव संकल्पना आनी म्हत्वाच्या सामाजीक प्रस्नांचेर सुचोवण्यो मागयल्यात. लोकांच्या सहभागातल्यान राष्ट्र निर्माणाचो हो प्रवास चड प्रभावी करपा खातीर सामान्य लोकांनी आपल्यो सुचोवण्यो थेट प्रधानमंत्र्यांकडे धाडच्यो अशें तांणी मागलां. लोकांनी आपल्यो सुचोवण्यो माय गोव ह्या उक्त्या मंचाचेर धाडच्यो वा 1800-1178-00 हो टोल फ्री नंबराचेर फोन करून दिवच्यो. हातूंतल्यो कांय सुचोवण्यो लायव्ह प्रसारणा वेळार प्रधानमंत्र्यांच्या भाषणाचो भाग जावपाक शकतात. सुचोवण्यो धाडपा खातीर नागरिकांनी 1922 ह्या क्रमांकाचेर मिस्ड कॉल दिवं येता. मिस्ड कॉल केल्या उपरांत मेळिल्ल्या एसएमएसांतल्या लिंकाचेर क्लिक करून नागरीक आपल्यो सुचोवण्यो थेट प्रधानमंत्र्यांक धाडूं शकतात. ही कार्यावळ आकाशवाणी दूरदर्शन आनी वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मांचेर आयतारा 31 मेक सकाळी 11 वरांचेर प्रसारीत जातली. चडांत चड नागरिकांक खास करून तरणाट्यांक आनी शिक्षणीक क्षेत्रांतल्या लोकांनी हातूंत वांटो घेवचो आनी आपले विचार मांडचे आनी संवाद समृद्ध करचो अशें तांणी आवाहन केलां. गोंयांत पेट्रोलाचो उणाव ना अशें गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशन संघटनेन पत्रकार परिशद घेवन स्पश्ट केलां. गोंयांत इंधनाचो मुबलक साठो आसा अशी माहिती ह्या वेळार संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर हांणी दिल्या. गोंयांत दर सप्तकांत नेमान पेट्रोल टँकर येवपाक लागल्यात. पेट्रोलाच्या दरांत उतार चडाव हे विशीं अजून तरी कांय आदेश येवंक ना अशें तांणी म्हळां.
1: पेट्रोल और डीजल आज यार क्रूड ऑयल अगर लेता है तो गवर्नमेंट को फॉरेन करेंसी में इंपोर्ट करना पड़ता है. तो इसमें हमारी फॉरेन करेंसी बच सकी. पेट्रोल और डीजल और 100 साल तक रहेगा या नहीं रहेगा ये भी मालूम नहीं. तो जितना कम अभी यूज कर सकते हो उतना ज्यादा देर तक हम यूज कर सकते. गोवा में बिल्कुल पेट्रोल का और डीजल का कोई शॉर्टेज नहीं है. 15 दिन का स्टॉक अभी है और ये जो रिप्लेनिशिंग होता है शिप से वो हर हफ्ते में एक शिप आती है.
0: साकवाळ हांगाच्या बिट्स पिलांनी ह्या शिक्षणीक संस्थेत शिकपी आनीक एका विद्यार्थ्यान आत्महत्या करपाची घडणूक उताडार आयल्या. ह्या खबरेची दक्षीण गोंय जिल्हो समितीन दखल घेवन ते विशीं चवकशी सुरू केल्या. दक्षीण गोंयची जिल्हाधिकारी आनी जिल्हो समितीचे अध्यक्ष एग्नाक्लिटस हांणी आज पत्रकारांक ही माहिती दिली. ह्या विद्यार्थ्याच्या कुडीचे पोस्टमार्टम जाले उपरांत हे विशीं अधिक माहिती मेळप शक्य आसा अशें तिणें सांगलां. आयज सकाळी वेर्णा पुलिसांक ह्या आत्महत्या प्रकरणाची माहिती मेळ्ळे उपरांत तांणी घडणुकेच्या जाग्यार वचून मुळावी चवकशी सुरू केल्या. जिल्हो समितीच्या वांगड्यांनी हे सुवातेर वचून आयज पळोवणी केली. बिट्स शिक्षण संस्थेत शिकपी विद्यार्थ्याक मानसीक भलायकेविशी आदार मेळचो ह्या खातीर फावो ते उपाय घेतल्यात. तरी आत्महत्या कित्याक जातात हे विशीं समिती चौकशी करतली अशें तांणी सांगलां. इतल्या मजगती साश्ट तालुक्यातल्या एका गांवांत एका 12वीची परिक्षा दिल्ल्या 17 वर्सांच्या विद्यार्थ्यान आत्महत्या केल्याची कागाळ मायणा कुडतडी पुलिसांत नोंद जाल्या. हे विशीं पुलीस चौकशी करतात अशी माहिती पुलीस स्टेशनाचे निरीक्षक कपिल नायक हांणी दिल्या. येत्या ते शिक्षणीक वर्सा खातीर सरकारी महाविद्यालयांनी कंत्राटी आनी व्याख्याते तत्वाचेर 265 पदां भरतले. सहाय्यक प्राध्यापक समुपदेशक ग्रंथपाल पदा खातीर उमेदवारा कडल्यान अर्ज मागोवपी जायरात जारी जाल्या. सरकारी महाविद्यालय साखळे, सरकारी महाविद्यालय खांडोळा, सरकारी महाविद्यालय केपे, संत सोहिरोबानाथ आंबे सरकारी महाविद्यालय विर्नोडा, सरकारी महाविद्यालय मडगांव, गृहविज्ञान महाविद्यालय कांपाल आनी संगीत महाविद्यालय आल्तिनो ह्या महाविद्यालयांत ही पदां भरतले. बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, बिझनेस लॉ, ऑर्गेनिक केमिस्ट्री, इनऑर्गेनिक केमिस्ट्री, कॉमर्स, कम्प्युटर सायन्स, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इंग्लिश, हिंदी, ज्योग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, कोंकणी, मराठी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, मॅनेजमेंट, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, तशेंच सोशियोलॉजी, स्पोर्ट्स सायन्स, झुओलॉजी आनी हेर पदां खातीर, तशेंच ह्युमन डॅव्हलपमेंट, तबला, हार्मोनियम, व्होकल, थिएटर, आर्ट्स, लायब्ररियन, शारिरीक शिक्षण संचालक आनी समुपदेशक अशी ही पदां आसात. वाळपयच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरांत जाल्ल्या कथीत वैजकीय घाळपणाक लागून पांय वगडायिल्ल्या 70च्या 11 वर्सांच्या

0: भुरग्याच्या कुटुंबियांक भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी आपल्या वैयक्तीक ट्रस्टा वतीन 25 लाख रुपयांची अर्थीक मजत जाहीर केल्या. ही घडणूक दुर्दैवी आसा आनी फुडें अशी घडणूक जावची न्हय म्हूण सरकारान सगळ्या सरकारी हॉस्पिटलांची तपासणी करपा खातीर आनी खर वैजकीय नेम तयार करपा खातीर भलायकी सचीव, भलायकी सेवा संचालक, भलायकी विभागाचे सल्लागार फ्रेझेला अराजो आनी हेर अधिकाऱ्यांचो आसपाव आशिल्ली एक समिती स्थापन केल्या अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
2: प्रत्येक गावात एक वाडी.
0: आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. ललित प्रभा नाट्य मंडळ वळवय, सरकारी प्राथमिक विद्यालय वळवय आनी रोटरी क्लब पणजे हांच्या जोड पालवान सर्गेस्त मधुकर शेट स्मृती सृजनोत्सव 2026 ह्या गिमाळी कार्यशाळेचे आयोजन केला. ही कार्यशाळा 15-24 मे ह्या काळात वळवय जातली. हातून नाट्यशास्त्र आनी कलांगण असे दोन स्वतंत्र विभाग निश्चित केल्यात. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यां खातीर नाट्यशास्त्र कार्यशाळा, जाल्यार ल्हान भुरग्यांच्या कला आविष्कारा खातीर कलांगण कार्यशाळा आयोजित केला. कार्यशाळे खातीर 500 रुपया देणगी प्रवेश शुल्क भरचे पडटले. आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या नैमितीक पदां खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. पदवीधर आनी पिराय 21-50 वर्सां मजगती कोंकणी भाशेचे बरें गिन्यान आसचे, तशेंच इंग्लीश ते कोंकणी आनी कोंकणी ते इंग्लीश अणकार करपाची कुशळटाय. प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी थारायल्ली फी भरची आनी तेची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी हांगा सादर करचो. निवड प्रक्रिया लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा 2 पांवड्यार जातली. अर्ज करपाक निमणी तारीख 17 मे. अधिक म्हायती खातीर 7020-6727-10 ह्या क्रमांकाचेर वा rnuairpanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. पंडित योगराज नायक प्रतिष्ठान कला आनी संस्कृती संचालनालयाच्या सहकार्यान सर्गेस्त पंडित योगराज नायक हांकां संगीतात्मक श्रद्धांजली कार्यावळ स्वरयोगी 2026 घडोवन हाडटा. ही कार्यावळ फाल्यां 14 मेक सांजवेळा 6 वरांचेर पणजेच्या पाटो हांगाच्या कला आनी संस्कृती विभागाच्या संस्कृती भवन ह्या बहुउद्देशीय हॉलांत जातली. मुखेल सोयरे गोंय राज्य जैव विविधताय मंडळाचे वांगडी सचीव डॉ प्रदीप सरमुकादम आनी कला आनी संस्कृती विभागाचे संचालक विवेक नायक आसतले. ह्या संगीत कार्यावळीत नामनेचे कलाकार पंडित सत्यजीत तळवळकर तबला आनी पंडित रविचारी सितारवादन करतले. ह्या कार्यक्रमातलो एक खाशेलो विभाग विद्यार्थ्याच्या गौरव सुवाळ्याक समर्पित आसा. तातूंत सितारवादन दिवंशी हरमलकार आनी तबला सादरीकरण कौस्तुभ चारी हांचे आसतले. पावसाभायर येवपी अडचणी आनी आपत्कालीन कामां करपा खातीर दक्षीण गोंय आनी कुशावती ह्या दोनूय जिल्ह्यांतल्या प्रत्येक तालुक्यांत नियंत्रण केंद्र सुरू करपाचे आदेश ह्या दोनूय जिल्ह्याची जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस हांणी दिल्या. पावसाआदल्या कामांचो नियाळ घेवपा खातीर आयज क्लिटस हांच्या येजमानके खाला जिल्हो आपत्कालीन समितीची बसका जाली. ह्या बसकेंत अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गांवकार, उपजिल्हाधिकारी वेल्टन टॅलीस, वेगवेगळ्या पालिकांचे मुखेल अधिकारी तशेंच भाग उदरगत अधिकारी हजर आशिल्ले. दोनूय जिल्ह्यांत गटारां आनी नाले निवळ करपाचें काम 50% पुराय जालां आनी वीज खात्यान रस्त्या देगेक आशिल्ल्या भिरांत उप्रासपी झाडांच्यो फांद्यो कापपाक सुरवात केल्या. ज्या सुवातींनी पावसांत हुंवार येवपाची शक्यताय आसा थंय भिरांतीची शिटकावणी दिवपी तक्ते लायल्यात अशी माहिती ह्या वेळार संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी विशेष संरक्षण गट म्हणजे SPG नियमावली प्रमाण अनिवार्य आशिल्ल्यो सगळ्यो आवश्यक सुरक्षा वेवस्था कायम दवरत हालींच्या देशांतर्गत दौऱ्या वेळार आपल्या ताफ्याचो आकार लक्षणीयरित्या कमी केला. सूत्राप्रमाण प्रधानमंत्र्याच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी करपाची ही कृती त्यांच्या हालींच्या गुजरात आनी आसाम दौऱ्या वेळार केल्ली. पश्चिम आशियातल्या संकटाच्या फाटभुयेर आयात केल्या इंधनाचेर निमून रावप कमी करून आनी पर्यावरणाक अनुकूल पर्याय आपणावन आर्थिक लवचिकते खातीर योगदान दिवपाक तांणी नागरिकांक केल्ल्या 7 आवाहनांच्या अनुषंगान हे पावल उबारलां. 5-18 वर्सां वयोगातल्या गटांतल्या भुरग्यां खातीर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 नामांकनां मागयल्यात. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हो देशभरातल्या भुरग्यांच्या असाधारण कामगिरीक मान्यताय दिवपाक भारताची राष्ट्रपती दर वर्सा प्रदान करता तो एक प्रतिष्ठीत राष्ट्रीय स्तरावेलो पुरस्कार. सादर करपाची निमणी तारीख 31 जुलै आसा. नावेळीच्या मनोहर पर्रीकर इंडोर स्टेडियमात 13-18 मे मजगती अखिल भारतीय 13 वर्सा सकयली सब ज्युनियर मानांकन बॅडमिंटन सर्त सुरू आसा. हवामान खात्याच्या अदमासा प्रमाण 8-18 मे मेरेन गोंयात उष्ण आनी दमट हवामानाची परिस्थिती

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली योर्स. शनो हाव आर जे प्रकाश तुमका परत एकदा योकार देता. फोन इन चित्ररंजन या कार्यावळीत.

0: पठनो सोबित सुंदर हे गीत तुम्ही ऐकले. फोन इन चित्ररंजन ही कार्यवळ तुम्ही ऐकतात आणि इष्टनो आणि कॉलर आमच्या बरोबर लाईनीर असतात. हॅलो हॅलो
1: हॅलो
0: हाय, कोण उलयता?
1: शिवा
0: सावंत बाब आमणे साकून. येस, कितें म्हणटा, कशें आसा तुमी आणि आयज? येस, आणि आयज खंयचे सॉंग आमच्या खातीर? ओके, डेफिनेटली. आणि कोणाक भेटोवपाक सोदता? ओके, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच बाब फॉर कॉलिंग. विष्णू बाब शिवा सावंत हांची ही रिक्वेस्ट. कोयला या फिल्मातल्यान हे गीत कविता कृष्णमूर्ती हांचो आवाज.

त्या गीता खातीर तुवें केलो. अशा मुखावेली रिक्वेस्ट आमी घेवया. फोन इन चित्ररंजन ही कार्यावळ तुवें आयकता 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो सेवेत. अशा मुखावेली रिक्वेस्ट बाय मिश्टी हांच्या कडल्यान अमित त्रिवेदी हांचो आवाज.

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

हटनो राबता ह्या फिल्मातल्यान हे गीत भायमिश्टी हांची रिक्वेस्ट आशिल्ली. अरजीत सिंग, निकिता गांधी हांचो जोडावाज, प्रीतम हांचे संगीत ह्या गीता खातीर तुम्ही ऐकले. हटनो आणि कॉलर आमच्या बरोबर लायनीर असात, पळोया. हॅलो.

0: Hello, good evening, sir.
1: गुड इवनिंग सर सिल्वेस्टर
0: सिल्वेस्टर
1: रॉड्रिगीस
0: रॉड्रिगीस
1: बाब, एवरी टाइम तुमकां जेन्ना मेळटा तेन्ना एक नवी उमेद आनी असो अशी उर्जा तुमी घेवन येतात, खूब बरें दिसता बाब. ओके
0: सर, बॉम्बे टू गोवा ओल्ड फिल्म सर.
1: ओके बॉम्बे टू गोवा,
0: कितें काम करता सर?
1: येस डेफिनेटली बाब. आनी कोणाक भेटोवपाक सोदता? ओके ओके थँक्यू सो मच बॉस. येस आय एम एक्स जेवीराट. ओके थँक्यू सो मच बाब. तुमकांय बी हॅव अ नायस इवनिंग आनी एन्जॉय द शो, एन्जॉय हे गीत तुमच्या खातीर बाब. इश्टनो हे आमचे बाब सिल्वेस्टर रॉड्रिगीज मागता हे गीत बॉम्बे टू गोवा ह्या फिल्मातल्यान किशोर दा हांचो आवाज.

जी हाँ दोस्तों, बॉम्बे टू गोवा या फिर मैथिलीन गीत किशोर दा हंस आवाज, आर डी बर्मन हंजे है संगीत या गीता खातीर तुम्ही ऐकता दशनो फोन इन चित्ररंजन ही कार्य हो तुम्ही ऐकता आणि शनो थोडंच वेळ आमच्या कडून असा पण अनेक रिक्वेस्ट आम्ही ह्या कार्यावळीन घेऊया. शनो क्लिंटन बार्बोजो हांची ही रिक्वेस्ट धुरंधर द रिवेंज या फिल्मातल्यान हे गीत

0: عشان دورندر ذا ريفنج يا فيلم اتلانا اكيد اشيله كانساب شاشوت سچ ديو هانتو هي ارتست يا اكيد خاطر اشتنو هي ريكويست اشيلي اني ياز برابر فون ان چتر رنجن يا كارويتلان يا خناق نيروب كيوپاچو بيز اتا आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली यो असिस्टनो कायस खिणा भितर एक पक्रवात कोकणीतल्यान मुखेल खबरो
1: नमस्कार हांव राजश्री कामत आनी आसात काय मुखेल खबरो 31 मे सकाळी 11 वरांचेर प्रसारीत जावपी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीच्या 134व्या कार्यावळी खातीर लोकांकडच्यान सुचोवण्यो मागयल्यात. गोंयांत पेट्रोलाचो उणाव ना अशें गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशन संघटनेन पत्रकार परिशद घेवन स्पश्ट केलां. वाळपयच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरांत जाल्ल्या कथीत वैजकीय घायपणाक लागून पांय वगडायल्ल्या 70-च्या 11 वर्सांच्या भुरग्याच्या कुटुंबियांक भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी आपल्या वैयक्तीक ट्रस्टा वतीन 25 लाख रुपयांची अर्थीक मजत जाहीर केल्या. आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या नेमितीक पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. पदवीधर आनी पिराय 21 ते 50 वर्सां मजगती कोंकणी भाशेचे बरे गिन्यान तशेंच इंग्लीश ते कोंकणी आनी कोंकणी ते इंग्लीश अणकार करपाची कुशळटाय. प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे. पंडीत योगराज नायक प्रतिश्ठान कला आनी संस्कृती संचालनालयाच्या सहकार्यान स्वरयोगी 2026 घडोवन हाडटा. ही कार्यावळ फाल्यां सांजवेळा

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली या शिष्टांबरोबर 8 वरांच्यान 1 मिनिट आणि 56 सेकंद जातात आणि कातारांच्या कार्यावळीन तुमकां माय मोगाचो काळजासावन येवकार.

आशा आणि गोपी सुमिता आणि अँथनी सान गायताले हे कातार इष्टानो बरोबर 8:26 आणि 47 सेकंद जातात मुखावेले कातार मिस्टर मॅट.

हर्षनो प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, कटी पतंग शनो या फिल्मतल्यान है गीत तुम्हें कल्या किशोरदा हंचो आवाज, आर डी बर्मन हंचे संगीत आणि आनंद बक्षी हांची उतरा या सदाबहार गीता खातीर आशिल्ली. यशनो मुखावेले हे गीत तुमच्या खातीर. जी हाँ दोस्तों, इशानो मुखावेले गीत जॉनी मेरा नाम या फिल्मातल्यान किशोरदा आणि आशा भोसले हंचो जोड आवाज.

हर्षानो वादा तो निभाया आणि जेव्हा आम्ही जी आमचे वादा असतात ताजेर आम्ही जेव्हा खरे उतरता त्यांनाच आमची जी रिलेशन्स असतात ती स्ट्रॉंग जातात. हर्षानो जॉनी मेरा नाम या फिल्मा खातीर किशोर दा आणि आशा भोसले हांचो आवाज आशिल्लो.

जी हाँ दोस्तों, शाम ढले खिड़की तले सीटी बजाना छोड़ दो। लता मंगेशकर आणि चित्तलकर हांचो हो जोड आवाज ह्या गीता खातीर आशिल्लो। इश्टानो, सदाबहार फिल्मी गीतांची खरे वो तुम्ही आयकतात आणि इश्टानो ह्या खिणांक घेता एक ल्हानसोच विसो।

0: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज अगदी रोज।

0: Yes, you are listening into our sponsored program, Pillar of Fire. Right now, we're going to be taking a quick little break. And on the other side, we're coming in with the Western Music Program, What's Hot. So don't go anywhere. Keep us company right here on 105.4 FM Rainbow.
1: FM रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरान
2: हाय हाय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
1: तुमच्या अँड्रॉइड फोनावेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंचाय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.

0: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आनी टायप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
1: ऑफिशियल प्रसार भारती एप, तशेंच लायव्ह न्यूज सिलेक्ट करात.
0: एकदा एप डाउनलोड जातकच तुमकां जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
0: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
0: हय, पुराय संसारभर.